रामकृष्ण हरी। शरीरात असलेली सुंदरता नाशवंत असते, कारण सौंदर्य एका आजारात, प्रतिष्ठा एका चुकीत आणि संपत्ती एका झटक्यात नष्ट होत असते। सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार, त्याचे चारित्र्य आणि भावना। भावनांना प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, दुर्लक्ष केलं की मरतात, आणि आदर केला तर त्या कायम टिकून राहतात। ज्यांच्या जीवनात हे सर्व आहे तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत। आजच्या शुभ दिन आयुर्मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 15 ऑक्टोबर हा दिवस ज्ञान, शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण जगात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो। वाचन प्रेरणा दिन। भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो। मोबाईलच्या डिजिटल युगात पुस्तकांशी तुटत चाललेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी, तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आज शाळा, महाविद्यालय आणि ग्रंथालयांमध्ये अखंड वाचनाचे उपक्रम राबवले जातात। आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन। आपल्या खानदेशातील आणि संपूर्ण जगातील शेतात बांधावर काबाड कष्ट करून संपूर्ण जगाचं पोट भरणाऱ्या ग्रामीण माता भगिनींच्या घामाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस पाळला जातो। जागतिक हात धुणे दिन। आरोग्याची सुरुवात स्वच्छतेपासून होते। केवळ साबणाने हात स्वच्छ धुण्याच्या साध्या सवयीनं अनेक संसर्गजन्य आजारांना दूर ठेवता येतं, ही जाणीव करून देणारा हा दिवस। आज संपूर्ण भारताचे लाडके मार्गदर्शक आणि विज्ञान विश्वातील महामेरूंची जयंती आहे। भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे 11वे राष्ट्रपती, महान अंतराळ शास्त्रज्ञ आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डॉक्टर अबुल पाकीर जैनुलुद्दीन अब्दुल कलाम यांची आज 95वी जयंती। रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावर गरिबीत वृत्तपत्र विकण्यापासून ते भारताला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्ज बनवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे मानवी जिद्दीचं सर्वोच्च शिखर आहे। स्वप्न तीन असतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत, हा त्यांचा मंत्र आजही देशाला दिशा देत असतो। आजचा मनभावन सुविचार। एखादं उत्तम पुस्तक हे 100 चांगल्या मित्रांइतकं मोलाचं असतं, पण एक सुसंस्कृत आणि ज्ञानसंपन्न मित्र संपूर्ण ग्रंथालयासारखा असतो। केवळ पंख असून आकाशात उडता येत नाही, आकाशाला गवसणी घालण्यासाठी विचारांमध्ये पुस्तकांचं बळ आणि मनात अढळ प्रामाणिकपणा असावा लागतो। आणि आजची बोधकथा 1940च्या दशकातील गोष्ट आहे। रामेश्वरमच्या एका प्राथमिक शाळेत 5व्या वर्गाचा वर्ग सुरू होता। शिक्षक श्री शिवसुब्रमण्यम अय्यर फळ्यावर खडूने रेखाटून मुलांना शिकवत होते की पक्षी आकाशात कसे उडतात। त्यांनी विज्ञानाचे नियम सांगितले, पंखांची रचना समजावली, पण तासाच्या शेवटी जेव्हा त्यांनी विचारलं, मुलांना तुम्हाला समजलं का, तेव्हा संपूर्ण वर्गाने माना डोलावल्या। नाही गुरुजी, आम्हाला काहीच समजलं नाही। त्या शिक्षकांनी मुलांना रागवलं नाही किंवा छडी मारली नाही, ते संध्याकाळी संपूर्ण वर्गाला रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेले। तिथे आकाशात पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचे आणि सीगल्सचे थवे मुक्तपणे उडत होते। शिक्षकांनी बोट दाखवून सांगितलं, मुलांनो नीट पहा, तो पक्षी आकाशात झेपावताना त्याचे पंख कसे हलवतो, त्याची शेपटी त्याला हवेत दिशा कशी देते आणि वाऱ्याच्या झोतासोबत तो शरीराचा समतोल कसा राखतो। समुद्राच्या गाजेवर त्या उडणाऱ्या पक्ष्यांना डोळे भरून पाहणाऱ्या त्या मुलांच्या घोळक्यात एक 10 वर्षांचा काळा सावळा मुलगा उभा होता। त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली। पक्ष्यांची ती उड्डाणं पाहताना त्या बालकाच्या अंतर्मनात एक ठिणगी पडली, मलाही एके दिवशी या पक्ष्यांसारखं आकाशाला स्पर्श करायचं आहे, हवेत उडायचंय। एका प्रात्यक्षिक पाठानं त्या मुलाच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली। तो मुलगा पुढे जाऊन एरोनॉटिकल इंजिनियर बनला, भारताचा मिसाईल मॅन झाला आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा राष्ट्रपती बनला। तो मुलगा म्हणजेच आपले लाडके डॉक्टर APJ अब्दुल कलाम। तात्पर्य हेच, शिक्षण हे केवळ पुस्तकातील पाठांतरात नसतं, तर ते जीवन आणि निसर्गाचं निरीक्षण करण्यात असतं। एका चांगल्या शिक्षकानं दिलेली दृष्टी एका सामान्य मुलाला विश्ववंद्य महामानव बनवू शकते। तेव्हा श्रोते हो, आज 15 ऑक्टोबरचा हा गुरुवार आपल्याला सांगतो की स्क्रीनच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून खऱ्या अक्षरांच्या सुगंधात रमायला शिका।
आजच्या या सुंदर दिवशी काही संकल्प करूयात. पहिला म्हणजे आजच्या वाचन प्रेरणा दिनी मोबाईलचा स्क्रीन टाइम किमान अर्धा तास कमी करा. घरातील एखादं पुस्तक, कादंबरी, आत्मचरित्र किंवा किमान चार कविता वाचा. आपल्या मुलांना मोबाईलचा गेम देण्याऐवजी एखादं सुंदर सचित्र गोष्टींचं पुस्तक भेट द्या, कारण वाचणारी पिढीच विचार करू शकते आणि घडवू शकते. आणि दुसरा म्हणजे आज आपल्या शेतात राबणाऱ्या एखाद्या कष्टकरी माऊलीचे किंवा भगिनीचं मनापासून आभार माना. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या ज्ञानार्जनात आणि वाचनातल्या ओढीत असते. जोपर्यंत तुमचे विचार समृद्ध आहेत, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. Thank you.

ശ്രീരാമ സമർത്ഥ. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे. परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे. आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत. असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावे. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल.

साधा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटतं का म्हणे. आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे. रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे, यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावे सर्वात पण नसावे कोणाचे, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्या तावडीत सापडता कामा नाही. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच, तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. आजचे बोधवचन: अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाण. जानकी जीवन स्मरण. जय.

काजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया कान दुखणे या आजाराविषयी. कान या अवयवात पीडा होणे, वेदना होणे यास आपण व्यवहारात कान दुखणे आयुर्वेदानुसार कर्णशूल असंही म्हणतो. या आजारात खूप कानामध्ये वेदना होतात आणि ह्या वेदना असह्य असतात. तेव्हा काय करावे आणि काय करू नये या विचारात हा त्रास खूप वाढतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. सर्दी पडसे जास्त दिवस राहणे किंवा वारंवार सतत सतत होणे, कानात पाणी जाणे, डोक्याला मार लागणे, घशात सूज येणे, तो लाल होणे, फार मोठ्याने बोलणे, कान दुखण्याची सामान्य कारणे आपल्याला सांगता येईल. आयुर्वेदानुसार यात वात दोषाचे प्राधान्य असते. लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. कान दुखतो, बेचैन वाटते, कशात मनही लागत नाही. श्रोतेहो, कान दुखणे या आजारावर आपण आयुर्वेदानुसार उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. आता कान दुखण्याचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रथम आपण प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या फडक्याची घडी करून ती गरम तव्यात गरम करून त्याने कानाच्या भोवतालचा जो भाग आहे तो शेकावा, यात चांगला लाभ होतो. त्यानंतर ज्येष्ठ मध, अनंतमूळ यांचे चूर्ण तुपात कालवून किंवा मिसळून त्याचा कानाभोवती लेप द्यावा, किंवा कानामध्ये मधाचे 2-3 थेंब घातल्यानेही फरक जाणवतो. त्याचबरोबर खोबरेल तेलात लसणाच्या 2-3 कुड्या घालून ते गरम करावे आणि कानात घालण्या इतपत थंड झाल्याच्या नंतर त्याचे दुखणाऱ्या कानात 3-4 थेंब सोडावेत, फरक जाणवून येतो. श्रद्धेव, मक्याचा रस कानात घातल्यानेही बराच फरक पडतो. त्यानंतर आल्याच्या रसाचे 2-3 थेंब सकाळ आणि रात्री कानात सोडावे, फरक जाणवतो. त्यानंतर आहे गोमूत्राचे 2-3 थेंब कानात टाकल्यानेही आपल्याला बराच आराम या आजारामध्ये पडतो. तुपामध्ये खडी साखर घालून त्याचे 2-3 थेंब कानात घातल्यानंतर ते तूप पिऊन गरम पाणी घ्यावे. जेव्हा कान दुखत असून त्याचबरोबर कानाची आग जर होत असेल तर थंड पदार्थ खाण्याची किंवा थंड पदार्थाच्या स्पर्शाची इच्छा होत असेल तर त्यावर कोणते उपाय आहेत आता ते जाणून घेऊया. बिल्ववेत किंवा कर्णशूल तेल

आणि हेही आपल्याला साध्य नसल्यास कर्णबिंदू तेल जे आहे यापैकी कोणत्याही एका तेलाचे 2-3 थेंब कानात दिवसातून 2-3 वेळा घालावेत. गरम करून घेतल्यास अतिउत्तम राहील. त्यानंतर कंचनार गुगुळ आहे, 2-3 गोळ्या दिवसातून 2-3 वेळा तुपाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घेतल्यानेही आराम जाणवतो. श्रोते हो, गहू, जुने तांदूळ, जव, शेवगा, वांगी, तांदूळजा या भाज्या किंवा तूप, लोणी याचा आहारात समावेश घ्यावा. आणि व्यायाम करणे, डोक्याहून आंघोळ करणे, जास्त बोलणे, थंड पदार्थ खाणे किंवा थंड पेय पिणे हे शक्यतोवर या आजारामध्ये टाळावे.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमल खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

भाग 105 बा तथागता संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे असे तू म्हणालास. लोभाने किंवा तकलादू विकारांनी प्राप्त होत नसतो संतोष. इच्छा आणि तृष्णा यांच्या विरक्तीतून प्राप्त होतो संतोष. तू अनित्यतेच्या सिद्धांताला केलेस उद्धृत आणि त्याचे सत्यान्वेषी महत्व पटवून दिलेस. प्रतिक्षण उदय आणि व्यय होणारा सिद्धांत तू मांडलास आणि संपूर्ण विश्वाची संरचना तुझ्या संशोधनाने स्पष्ट झाली. कर्माला तू नैतिकतेचा आधार मानलेस. त्यातून धम्म प्रवाह विकसित केलास. तू कल्पनेतल्या गोष्टी आणि वास्तवातल्या गोष्टी स्पष्ट केल्यास सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून तू संबोधलेस. त्यामुळे तुझ्या तत्वज्ञानाचे स्वरूप ठरले बुद्धी प्रामाण्यवादी, विवेकी, संस्कारशील आणि विकसित स्वरूपाचे. बा तथागता पुनर्भवाचा तत्वज्ञान तू मांडलेस. वैज्ञानिक शाश्वततेच्या आधारावर परंतु तू नाकारलेस आत्म्याचे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात होणारे स्थित्यंतर. पुनर्जन्मातील काल्पनिकता, कर्मकांडाधिष्ठितता तू नाकारलीस. तथ्यहीन आढळलं तुला अशा पुनर्जन्माचे अवलोकन. काल्पनिक पुनर्भवाच्या सिद्धांतातून उभारल्या गेल्या भेदाभेदाच्या पातळ्या, वर्ण जातीद्वेषाचे संदर्भ आणि निर्माण होत गेल्या माणसातील विषमतेच्या महाकाय दऱ्या. तुझा पुनर्जन्माचा सिद्धांत मात्र अतिशय डोळस, वैज्ञानिक सिद्धतेने स्पष्ट होणारा, तटस्थतेने पाहणारा, कल्पना कर्मकांडाला नाकारणारा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे पण तो माणसाचा नाही, तो आहे घटकांचा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे पण तो जीवांचा नाही, तो तथ्यांचा आहे. तू म्हणालास पुनर्जन्म आहे पण तो आत्म्याचा नाही. आत्म्याचा पुनर्जन्म, जीवांचा पुनर्जन्म किंवा माणसांचा पुनर्जन्म होतो असे सांगणाऱ्यांकडे नाही आधार कसलाही, नाही अंश मात्र पुरावेही. तरी देखील ठोकूनही देतात ऐसे जे की याप्रमाणे सांगत आहेत पुनर्जन्म आत्म्याचा आणि तो मान्य करावा सर्वांनी. आम्ही म्हणतो म्हणून आमचे धर्मग्रंथ काल्पनिकतेने संबोधतात म्हणून हुकुमशाही पद्धतीने. मागू नका आधार किंवा पुरावे तुम्ही. जेव्हा सांगतो आम्ही धर्माचे ज्ञान आमच्या, आमचा धर्म मोठा, आमचा ईश्वर मोठा, आम्ही मोठे, हे आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही मान्य केलेच पाहिजे. आम्ही म्हणजेच सत्य आहोत, कल्पना म्हणू नका तुम्ही त्याला. आमचे सर्व कर्मकांड आणि आमचा ईश्वरवाद हा जुना आहे म्हणून खरा आहे, चुकीचा ठरवू नका त्याला. पण तथागता तू म्हणालास सत्यासाठी आधार लागतो, पुरावा लागतो, तटस्थतेने पाहण्याची दृष्टी लागते. स्वार्थांधता, आपमतलबीपणा असू नये. भेदाभेद हा माझा तो तुझा असे असू नये. म्हणून तू म्हणालास पुनर्जन्म आहे पण तो घटकांचा आहे. संपूर्ण चराचर सृष्टीतील जैव विविधता बनली आहे चार घटकांसह चेतनेच्या पंचस्कंधांनी. चेतनेचे संमिलन पंचस्कंधातून होते. सजीवाची निर्मिती संज्ञा, विज्ञान, संस्कार आणि वेदना मिसळते. पृथ्वी, आप, तेज, वायू या घटकांमध्ये ती विज्ञान चेतना म्हणजे चेतना आणि ऊर्जेचा उदय होय. हा उदय
सर्वच जैव विविधतेमध्ये आहे समान.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण गाईचा मांस ओळखताना आणि कृत्रिम रेतन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी उहापोह करणार आहोत. गाईच्या मांसासंबंधी मूलभूत जी माहिती आहे ती पशुपालकाला अत्यंत आवश्यक असते. गाय दर 21 दिवसांनी मांसाची लक्षणं दाखवते. तिच्या मांसाचा कालावधी 24 ते 30 दिवसाचा असतो. या काळात गाय काही लक्षणं दाखवत असते, विशेषतः ती अस्वस्थ होणं, सारखी ओरडणं, खाणंपिणं बंद करणं, गायाची बाह्योपयोगी सुजलेली जी आहे, बाह्ययोनी जिला म्हणतो आपण, ती सुजलेली असते. तिची अंतर्त्वचासुद्धा लालसर होते. योनी मार्गावरती काचेसारखा रंगहीन, पारदर्शक, स्वच्छ व चिकट मांसाचा पदार्थ बाहेर पडताना दिसतो. तो सुरुवातीच्या काळात पातळ व नंतर घट्ट होतो. थोड्या वेळाने गाय लघवी करते आणि दूध उत्पादनामध्ये तात्पुरती घट येते. तर अशी काही लक्षणं आपल्याला आढळली तर आपण समजायचं की ती गाय मांसावर आली येण्याचीही लक्षणं दिसतात. कृत्रिम रित्तेन अशा वेळेस योग्य वेत होणं गरजेचं असतं. तेव्हा त्या दृष्टीनं सतर्क राहणं आवश्यक आहे. बहुतेक गाईत मांसाची लक्षणं संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिसण्यास सुरुवात होते. काही गाईत मांसाची लक्षणं सहज दिसत नाहीत, त्यास मुका मांस असंही म्हणतात. असा मांस लवकर लक्षात येत नाही किंवा आला तर उशिरा लक्षात येतो, त्यामुळे कृत्रिम रित्तेन योग्य वेत होत नाही, पर्यायानं गर्भधारणा होत नाही. मांस ओळखण्यासाठी आणि त्यातही मांसाची सुरुवात होण्याची वेळ लक्षात घेण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा गाईचं आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि कृत्रिम रित्तेन करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं. गर्भधारणेचं प्रमाण चांगलं राहण्याकरता कृत्रिम रित्तेन करताना योग्य ते खबरदारी घ्यावी लागते. मांसाची सुरुवात झाल्यापासून साधारणतः 12 ते 18 तासाच्या दरम्यान कृत्रिम रित्तेन केलं पाहिजे. या कालावधीत कृत्रिम रित्तेन झालं तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते. गायीची प्रजननविषयक सर्व माहिती कृत्रिम रित्तेन करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींना आपण दिली पाहिजे. रेतन शक्यतो थंड वातावरणात व सावलीत केलं पाहिजे. रेतन करण्यासाठी गाईला दूर चालवत नेऊ नये. रेतनासाठी वीर्य कांडी 37 सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 30 सेकंद ठेवून वापरावी. इतर कोणत्याही पद्धती वापरू नये. गाईचा पार्श्वभाग व बाह्ययोनी स्वच्छ करावी. योनी मार्ग थोडासा उघडा करून कृत्रिम रेतन करावं. गाय सावलीत बांधून ठेवावी आणि तिच्या खाण्यापिण्यात अगर दैनंदिन व्यवस्थापनात कोणताही बदल आपण करू नये. नोंदवहीत कृत्रिम रित्तेन केल्याची सविस्तर आपण नोंद केली पाहिजे. ह्या झाल्या काही पायाभूत बाबी ज्या आपण गाईचा मांस ओळखण्याकरता आणि कृत्रिम रित्तेन करत असताना काही मूलभूत बाबी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीनं कार्यवाही करणं गरजेचं असतं. परंतु आपल्याला या संदर्भामध्ये जास्त शास्त्रोक्त माहिती आणि मार्गदर्शन जर पाहिजे असेल तांत्रिक, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तेव्हा गरजेनुसार ही सर्व माहिती आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या प्रकारे मिळवा आणि योग्य पद्धतीने फायदा घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching. Navadurga. विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा. श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या नवदुर्गा 2026 मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी करते. नवरात्रीचे नऊ रंग, नऊ रूप आणि नऊ प्रेरणादायी कथा आपल्या विशेष कार्यक्रमात नवदुर्गा 2026. यामध्ये आपण आज भेटणार आहोत अशा एका कर्तृत्ववान दुर्गेला ज्यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून माणुसकी जपलीच, निसर्गाच्या सानिध्यात स्वप्नांना आकार दिला आणि सामाजिक कार्यातून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केलाय. एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातील 3 दशकांचा अनुभव, रुग्णांच्या समुपदेशनाची संवेदनशील दृष्टी आणि दुसऱ्या बाजूला उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याची जिद्द. आर्यन इको रिसॉर्टच्या माध्यमातून निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या आर्यन फाउंडेशनच्या अध्यक्षा, विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या आदरणीय डॉक्टर रेखा महाजन मॅम. मॅडम, नवदुर्गा या सिरीजमध्ये आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: नमस्कार शुभांगी.
0: मी आरजे शुभांगी आणि आजचा संवाद केवळ तुमच्या यशाचा प्रवास नसून तर आपण एक दुर्गेला सलाम करणार आहोत आज. तर आपण सुरुवात करूया. मॅडम, तुमची ओळख डॉक्टर, उद्योजिका, पर्यावरण प्रेमी आणि समाजसेविका अशी आहे, पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असलेल्या रेखा महाजन नेमक्या त्या कशा आहेत ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: सर्वप्रथम नवरात्रीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या भगिनींना आणि शुभांगी तुला, तुझ्या टीमला मी सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते.
2: थँक्यू.
1: कारण आपण सगळ्याच, तसं म्हटलं तर नवदुर्गाच आहोत. तू एक छान प्रश्न विचारला, कारण व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टर असल्यामुळे त्या व्यवसायापासून सुरुवात झाली. दुसरं पॅशन असल्यामुळे आर्यन इको रिसॉर्ट म्हणजे पर्यटनाच्या क्षेत्रात देखील आले. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे मी नेमकी कोण हा एक मला वाटतं तुझा प्रश्न. आणि हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, कारण आपल्याला जेव्हा मी कोण असं विचारलं जातं तेव्हा आपण आधी व्यवसाय म्हणतो की मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी वकील. पण मला वाटतं एक व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर एक निसर्गप्रेमी, संवेदनशील, रुग्णांच्या प्रती किंवा कुठल्याही सामाजिक क्षेत्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक साधी सरळ मी मुलगी होते. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना काही बदल होणं आणि काही घेणं हे सुद्धा झालेलं आहे, पण मुळात एक साधी सरळ मुलगी होते. पण एक मी माझ्याकडे जेव्हा बघते तेव्हा सतत मला नवनवीन विषय शिकण्याची आवड अजूनही आहे.
2: क्या बात आहे.
1: म्हणजे मी मुलगा माझा झाल्यानंतर 1 वर्षाच्या असतानाच एमफिलला मी गेले. वाटायचं की अरे हे जे शिक्षण आपण घेतलंय ना ते पुरेसं नाहीये, अजूनही काही करायला पाहिजे. आणि जेव्हा मी आर्यन इको रिसॉर्ट साठी काम करते तेव्हा पण एक शिक्षकाच्या भूमिकेतनच मी काम करते. तर असं ह्या मागची डॉक्टर रेखा महाजन मी अशी आहे.
0: खूपच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी सगळा प्रवास तुमचा आहेच. पण मग हॉस्पिटल मॅनेजमेंट करत असताना तुमच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा नेमका कोणता?
1: मी एक साधारणतः 15 वर्ष हॉस्पिटल आणि त्याचं मॅनेजमेंट,
0: बर,
1: म्हणजे पेशंट आणि हॉस्पिटल म्हटलं की व्यवस्थापन हा सगळ्यात मोठा विषय असतो.
0: खरंच.
1: तर याच्यात मग स्टाफ मॅनेजमेंट आलं किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट आलं, या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात. पण एक 12-13-15 वर्षांनंतर मला असं रिअलाइज झालं की मला अजूनही काही वेगळं हवंय.
0: बर.
1: जी कदाचित माझी आवड किंवा माझी पॅशन आहे की जी सापडत नाहीये, पण त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्ये मात्र मी नक्कीच होते. आणि त्याच काळात एक शेती करणं हे एक स्वप्न पाहिलं होतं मी की चला आपण शहराजवळ, मुळात शेतकरी कुटुंबातूनच आलेलं असल्यामुळे शेतीची आवड होतीच, पण एक शहराजवळ छोटस शेत घेऊन आपण काम करूया उरलेल्या वेळात, म्हणजे मूळ व्यवसाय न सोडता आहे त्या वेळात शेती करूया. आणि मग शेती करत असताना मला शेती, पर्यावरण आणि पर्यटन याची सांगड घालून एक आर्यन इको रिसॉर्टची जी निर्मिती झाली तो मला असं वाटतं आमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता.
0: मस्तच, खरंच छानच छानच. पण मग एखाद्या महिलेच्या आयुष्यात कुटुंब, स्वतःची स्वप्न आणि सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतातच, तर त्यांचा समतोल नेमका तुम्ही कसा साधला?
1: शुभांगी, नक्कीच असतात, हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतात. आणि मला असं वाटतं की लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष, म्हणजे आपण ज्या जनरेशन मध्ये होतो त्या जनरेशनचं मी म्हणते की सुरुवातीची काही वर्ष ना कुटुंब, आपण जे काही काम करतो तो व्यवसाय, इतर सामाजिक जबाबदाऱ्या ह्या देखील आपल्याला बऱ्यापैकी असतात, त्यामुळे तो शोध लागत नसतो. पण काही विशिष्ट काळानंतर मात्र तुमच्यातलं पॅशन, तुमच्यातले छंद ह्यांना वाव देण्यासाठी टाइम मॅनेजमेंट ही जी एक सगळ्यात चांगली गोष्ट असते की तुम्ही हे सगळं सांभाळून पण वेळ काढू शकतात. आणि त्यात देखील हे बॅलन्स करणं जे तू म्हटलीस, सुरुवातीला आपल्या महिलांना ह्या 3-4 गोष्टींमध्ये प्रायोरिटी काय हे समजणं जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्या याच्यात मला असं वाटत होतं की कुटुंब ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे.
0: एक्झॅक्टली, बरोबर.
1: कुटुंब आहे, घरातली वयोवृद्ध माणसं आहेत, आपल्या सभोवताली असलेली मुलं आहेत, तर कुटुंब, मग व्यवसाय, आणि मग हे सगळं एक थोडस स्थिर स्थावर झालं की आपली पॅशन आणि त्याच्यासाठी वेळ काढणं. आणि असा मी समतोल तो साधला आहे.
0: मस्तच मस्तच, खूप छान. मॅडम, तुम्ही उपचाराबरोबरच पेशंटना काउन्सिलिंगचं विशेष महत्व देतात, त्याबद्दल सांगा ना.
1: काय असतं ना, आमच्या वैद्यकीय क्षेत्रात आम्ही बघतो जे कन्सल्टंट असतात ज्यांच्याकडे उपचार घ्यायला पेशंट येतात, डॉक्टरांना बऱ्याचदा फार संवाद साधायला वेळ नसतो. आणि जिथं हॉस्पिटल्स आहे मूळतः, आता माझे मिस्टर सर्जन आहेत,
0: हो,
1: डॉक्टर रवी महाजन हे युरो सर्जन आहेत, पण त्यांचं काम हे ऑपरेशन आणि त्यावर फोकस करणं हे आहेत, पेशंट तपासणी, ऑपरेशन, पण इतर गोष्टींमध्ये बऱ्याचदा डॉक्टरांना वेळ मिळत नाही. आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यात जर नीटनेटका संवाद नसला तर त्यातनं निर्माण होणारे गैरसमज,
0: बरोबर,
1: आणि काही चुकीच्या गोष्टी पण घडू शकतात. त्यामुळे सुरुवातीपासून आमच्या हॉस्पिटलमध्ये मी पेशंटची काउन्सिलिंग याला जास्त महत्व देते.
0: खूप गरजेचं आहे ते, खरंच.
1: उपचारासोबत काउन्सिलिंग, समुपदेशन, त्याच्यातलं नेमकं काय ते समजून घेणं, आणि त्याचा परिणाम असा झाला की पेशंट 90% पेशंटचं दुःख हे नेहमी कमी होतं उपचारासोबत, जर तुम्ही बोललात आणि समजून घेतलं,
0: त्यामुळे त्यांना
1: येस येस नक्कीच याचा फरक पडतो. तर त्यामुळे त्यावर आमचा भर असतो.
0: वा वा, व्यक्तिगतरित्या पेशंट्सना हाताळणं, त्यांच्या प्रॉब्लेम्सला सांभाळून घेणं आणि त्याला सॉल्व्ह करणं हे वेगळी पद्धत आहे उपचाराची, खरं. आणि ती खूप यशस्वी आणि महत्वाची पण आहे, खरंच. तर आपण आता सरांचा विषय काढलाच आहे, डॉक्टर रवी महाजन सर हे जळगावमधील नामांकित युरोलॉजिस्ट. तर वैद्यकीय क्षेत्रात काम करताना तुम्हा दोघांना वेगवेगळे अनुभव येत असतील, तर मग त्या अनुभवांबद्दल काही सांगू शकता का?
1: वैद्यकीय क्षेत्रात खरंच वेगळे अनुभव येतात, की बऱ्याचदा पेशंटवर आम्ही उपचार करतो, काही गोष्टी आपल्या हातात नसतातही, पण पेशंटच्या अपेक्षा पण फार असतात. त्यावेळेस कदाचित जर अपयश आलं तर ती सिच्युएशन हँडल करणं फार कठीण होतं. आणि अशा वेळेला हा पेशंट आणि डॉक्टर मधला संवाद, क्लॅरिटी, ट्रान्सपरन्सी ही फार कामास येते. आणि अशा अनेक केसेसमध्ये सुरुवातीपासून पेशंटशी अगदी क्लिअर टॉक्स असल्यामुळे आणि त्याला सगळ्या गोष्टींची व्यवस्थित कल्पना दिल्यामुळे फार कमी प्रसंग असे आलेत. आणि आल्यानंतर ते कसे हाताळायचे याचा पण अनुभव आला. आणि तिथंही तुमच्यातला पेशन्स, नीटनेटकं पेशंटला आणि नातेवाईकांना समजून घेणं ह्या गोष्टी फार आम्हाला कामास आल्या, कारण असे अनेक प्रसंग येत असतात, प्रत्येकाला येत असतात.
0: खरंच मॅम, आर्यन इको रिसॉर्ट हे एक केवळ पर्यटन स्थळ नाहीये तर एका विचाराची निर्मिती आहे असं मी म्हणू शकते. हा प्रवास कसा होता आणि आता काय तिथे मार्गक्रमण चाललंय?
1: खरं सांगू ना की आर्यन इको रिसॉर्टची निर्मिती ही फक्त शेती करण्याच्या एका कल्पनेमुळे झाली.
0: हो, तुम्ही आता सांगितलं मगाशी.
1: एक छोटासा विचार होता की अरे आपण मुळात शेतकरी म्हणतो आणि शेती करू शकत नाही, मग आपण शहराजवळ छोटंसं शेत घ्यावं आणि आपल्या पुरती का असेना भाजीपाला फळं काय, म्हणजे असा एकदम छोटा विचार करून आम्ही शेती घेतली. आणि शेतीत येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या असंख्य अडचणी आम्हाला देखील आल्या. पण जेव्हा आपण जगभर प्रवास करतो तेव्हा काही गोष्टींचं एक्सपोजर आपल्याला नक्कीच मिळतं किंवा दृष्टिकोनही बदलतो. तर असंच आम्ही जेव्हा एक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलो आणि तिथं जेव्हा पाहिलं की अरे फार सारे पैसे खर्च करून आम्हाला शेती वेगळ्या पद्धतीने तिथं केलेली दाखवली जाते आणि आपण आवडीने हे सगळं बघतोय, तर तिथं नेमकं काय होतं त्याला अॅग्रोडोम टूर म्हटलं जातं. तर त्या अॅग्रोडोम टूर मध्ये शिप शिअरिंग म्हणजे मेंढीचं लोकर कशी काढायची, त्याचं दूध कसं काढायचं, मग त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट कसे बनवायचे, ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं, आणि याला नाव होतं अॅग्रोटुरिझमचं. तेव्हा मूळ संकल्पना अॅग्रोटुरिझमची ही तेव्हा लक्षात आली की अरे हो, शेतीकडे ह्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण बघू शकतो. आणि मग भारतात आल्यानंतर काही ठिकाणं पण बघितली की जिथं ऑलरेडी हे काम चाललं होतं आणि मग ठरवलं की अरे आपण शेती खरंच परवडत तर नाहीये, पण आपण असं करूया का की शेतीला काही पूरक व्यवसायांची जोड दिली तर हे निश्चित उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. आणि आपल्या ह्या कामात अनेक लोकांचा सहभाग होऊन त्यांनाही मदत होऊ शकते. आणि मग आर्यन इको रिसॉर्टची ही निर्मिती झाली.
0: सुंदर सुंदर. पण या ठिकाणी शेततळे प्रकल्प आहे किंवा ऑर्गॅनिक व्हेजिटेबल गार्डन असेल किंवा बहिणाबाईंचं गाव किंवा साहस ॲडव्हेंचर्स हे सगळं त्या ठिकाणी आहे, सगळं आम्ही अनुभवलं सुद्धा आहे. खूप छान अनुभव तिथला आहे. पण या सगळ्यांमध्ये वावरत असताना मॅम तुमच्या जवळचा जिव्हाळ्याचा विषय नेमका यापैकी कुठला आहे?
1: अनेक प्रकल्प तिथे केले पण कोविडमध्ये असताना ना फार वेळ होता सगळ्यांकडेच.
0: बर,
1: म्हणजे आमची माणसं पण होती काम करणारी, आम्ही पण तिथंच होतो, बरेच महिने तिथे होतो. आणि मग विचार करायला वेळ मिळाला आणि असं जाणवलं की आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपण तिथले म्युझियम्स बघतो. प्रत्येक ठिकाणी म्युझियम्स ही संकल्पना असते. तर म्युझियम म्हणजे नेमकं काय? म्युझियम म्हणजे आपला वारसा.
0: अगदी
1: बरोबर. तर आपला वारसा इथला काय असला पाहिजे? जेव्हा मुंबई पुणे किंवा बाहेरून गेस्ट येतात त्यांनी आपल्याकडचं म्हणून काय असं जर विचारलं तर नेमकं काय, मग आम्हाला आठवलं की अरे आपल्याकडच्या तर बहिणाबाई
0: खानदेश
1: हा मौल्यवान खजिना आहे आपल्याकडे, आपण बहिणाबाईंच्या नावाने काही सुरू करूया का. पण असं स्पेसिफिक काहीच आयडिया नव्हती, मग करायचं काय. मग आम्ही असा विचार केला की बहिणाबाईच्या कवितेतलं तत्वज्ञान सांगणार एक छोटस गाव याची निर्मिती आपण तिथं करावी.
0: छान.
1: मग ती पण करायची तर कसं करायचं, कारण आपल्या हाताशी, कारण प्रचंड पैसा ह्या सगळ्या गोष्टींना लागतो आणि आम्ही आमच्या बळावरच हे सगळं करत होतो. मग आम्ही विचार केला की याच्यात पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे, निसर्गाचा विचार केला पाहिजे. मग आम्ही एक संकल्पना राबवली की बेस्ट आउट ऑफ वेस्ट मधून आपल्याला काय करता येईल.
0: बर,
1: मग घरातल्या हॉस्पिटलमधल्या किंवा मित्रमैत्रिणींकडच्या अनेक जुन्या वस्तू जमा केल्या आणि त्याचा उपयोग करून, काही आर्टिस्टचा उपयोग करून आणि काही आमच्याकडे जी

0: कशी दाखवता येईल? म्हणजे पूर्वीची गावं ही सेल्फ सफिशियंट होती, तिथं पैशांचा विनिमय नव्हता, शेतकऱ्यांनी धान्य देणे आणि समोरच्यांनी त्याची स्किल त्याचं आदान प्रदान करायचं, पण हे दाखवणारं एक गाव तिथं आम्ही तयार केलं आणि ते पूर्ण बेस्ट आउट ऑफ वेस्ट या संकल्पनेतन केलं.
1: किती सुंदर.
0: आणि म्हणून मला सगळ्यात जवळची गोष्ट ती वाटते की जिथं आपलं हेरिटेज, आपली संस्कृती सांगणारी अशी एक जागा आहे आणि विशेषतः आमच्या बहिणाबाईंच्या नावाने आम्ही ते केलं, तर ही अतिशय सुंदर आणि जिव्हाळ्याची अशी जागा.
1: आपला सांस्कृतिक वारसा जपणं हे खूप महत्वाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे, खूप सुंदर वाटतं त्या ठिकाणी.
0: आणि शुभांगी त्याला विशेष म्हणजे गाईच्या शेणाने सारवलेली अशी जागा आहे. प्रत्येकाला मी चप्पल काढायला लावतो, कारण आजकाल आपली फॅशन आहे की आपण चपलेशिवाय कुठं घरात पण चप्पल घालूनच वावरतो
1: सगळेच.
0: तर आम्ही आधी म्हणतो की तुमच्या पायाला या मातीचा या जागेचा स्पर्श होऊ द्या म्हणून चप्पल काढा, कारण तिथंच माणूस नतमस्तक होऊन विनम्र पण होतो, आपल्यातलं सगळं गळून
1: पडत. नकळत ओठांवर अरे संसार संसार हे गाणं आल्याशिवाय राहत नाही, म्हणजे आता सुद्धा अंगावर शहारे येतात, पण खूप छान वाटतं ते गाणी. माणूस खरंच नतमस्तक होतो त्या ठिकाणी. पण मग मॅडम, आजच्या तरुण पिढीला निसर्गाशी जोडायचं असेल तर इको टुरिझम हे कितपत महत्वाचं वाटतं आणि किती त्याचा फायदा होऊ शकतो?
0: अत्यंत महत्वाचं आहे आणि मला वाटतं की याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आपण फक्त म्हणतो की नवीन पिढी अशी आहे तशी, तसं नाही आहे. तुम्ही त्यांच्या समोर काय आणताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही मॉलमध्ये नक्कीच जा, पबमध्ये जा, डिस्को काय याच्यात जा, पण तुम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी कधी मुलांना आणलंय का? त्यांना झाडावर चढू दिलंय का?
1: झाडावरची
0: कैरी तोडायचा आनंद घेऊ दिलाय का? पक्षी निरीक्षणासाठी कधी सकाळी उठून आणलंय का? तर ह्या आपल्या नेचरमध्येच असलेल्या गोष्टींचं निरीक्षण करणे, त्याचा अभ्यास करणे, ही जर सवय पालकांनी मुलांना लावली तर मुलांना फार त्याची आवड निर्माण होऊ शकते ना. तर मला वाटतं ही पालकांचं कर्तव्य आहे.
1: एक वेगळा प्रश्न मॅडम, त्या उजाड माळरानाला तुमच्याशी बोलता आलं असतं तर ते काय बोललं असतं आणि तुम्ही त्याला काय म्हटलं असतं?
0: मला नक्कीच वाटतं की त्या उजाड माळरानाने आत्ताची सिच्युएशन बघून म्हटलं असतं की तुम्ही जसं काम करीत आहात तसे हजारो हात तयार झाले पाहिजे की जे या मातीशी लोकांना जोडतील. तर मला असं वाटतं की
1: हा, शासनाचा वनश्री पुरस्कार सुद्धा या प्रकल्पाला मिळालेला आहे, तसा तो सन्मान होता, त्या अनुभव होते, त्याबद्दल काय सांगाल?
0: आम्ही काय 2000 पासून ना आम्ही सातत्याने त्या उजाड माळरानावर झाड लावत होतो.
1: हो.
0: आणि फक्त लावत नव्हतो तर झाडं लावणं, त्याचं संवर्धन करणं. जी लोक आमच्यासोबत वर्षानुवर्ष काम करतायत त्यांना त्याचं महत्व पटवून देणं, आणि असं करता करता त्या एक 10 वर्षातला फ्लोरा फौना हे सगळं सुंदर तयार झालं आणि शासनाच्या पण ते लक्षात आलं आणि शासनाने त्याला सन्मानित केलं. ही फार चांगली गोष्ट आहे. नक्कीच कुठलाही अवॉर्ड आपल्याला जेव्हा मिळतं तर आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असते. पण यासोबत मला असं वाटतं की नुसतं अवॉर्ड मिळालंय ते तिथंच विसरायला हवं. पहिलं तर अच्छा ठीक आहे मिळालंय हरकत नाही, पण काम थांबवायला नको.
1: काम
0: जे आम्ही आजता गायत काम सुरू ठेवलंय की झाडं लावणे, जगवणे, नंतर वॉटर कॉन्झर्वेशन, तिथलं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, कारण नुसतं झाडं लावून उपयोग नाही, पुन्हा बेस्ट आउट ऑफ वेस्ट ही संकल्पनाच त्यातली आहे की तुम्ही कचरा कमीच करा, मग त्याचा उपयोग काही घेऊ शकताय का? वस्तूंचा रियूज करू शकताय का?
1: रिसायकल
0: करू शकताय का? तर हे सगळं म्हणजे अवॉर्डमुळे आपल्याला एक मोटिवेशन मिळते
1: नवीन चांगलं कार्य करण्याची ऊर्जा,
0: अजून उमेद येते. नाही करूया, अजून छान होईल आपल्या हातून.
1: छान छान बरेच अवॉर्ड्स आहेत, जसं काही खानदेश रत्न बेस्ट अॅग्रो इको टुरिझम आणि किर्लोस्कर वसुंधरा पर्यटन पुरस्कार, अनेक सन्मानांनी आपण सन्मानित आहात. खूप अभिमान वाटतो मॅडम तुमचा. पण पुढे तुम्ही रोटरीच्या माजी अध्यक्षा म्हणून सुद्धा मग काम पाहिलं, दीपस्तंभ मनोबलच्या उपाध्यक्षा म्हणून काम करताना कोणत्या प्रश्नांनी अधिक तुम्हाला विचार करायला भाग पाडलं?
0: दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणजे आत्ता एक डॉक्टर म्हणून पाहिलं, तर मला असं वाटतं ना की जेव्हा आम्ही वैद्यकीय व्यवसायात 35 वर्षापासून आहोत

0: हेल्थ हा अतिशय निग्लेक्टेड विषय आहे आपल्या समाजात. म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आल्यानंतर डॉक्टरांकडे जायचं आणि पुढचं निस्तरायचं, पण प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर काम नाही
1: करायचं. बरोबर,
0: आपल्या सगळ्यांमध्ये तो अवेअरनेस असला पाहिजे की हेल्थ मेंटेन करणं, तुमची मग ती फिजिकल हेल्थ नाही, फिजिकल अँड मेंटल, आणि यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रॅक्टिसेस, सराव, हे सगळं झालं पाहिजे. योग ही आपली प्राचीन कला आणि दैवी देणगी भारताला मिळालेली आहे, पण आज किती मुलं ती करतात.
1: खरंय ना, खरं.
0: आज तुमच्या प्रिमायसेस मध्ये एकलव्यच्या माध्यमातून हे सगळं काम चालतंय, कित्येक मुलं ते करतात, पण हे घराघरात त्याच प्रसार झाला पाहिजे.
1: ती जीवनशैलीच बनली पाहिजे खरं,
0: जीवनशैली. कारण आम्हाला असं लक्षात येतं की लाईफस्टाईल रिलेटेड आजार आजकाल फार वाढले, की जसं डायबिटीस आहे, हार्ट आहे, ओबेसिटी आहे. तर यासाठी मला असं वाटतं की हेल्थ प्रायोरिटी असली पाहिजे, कारण तुमच्या काही महत्वाकांक्षा तुम्हाला जेव्हा पूर्ण करायच्या आहे तर सगळ्यात आधी हेल्थ तुमची चांगली पाहिजे.
1: बरोबर,
0: त्यामुळे ह्या विषयावर काम झालं पाहिजे. आणि दुसरं आहे पर्यावरण क्षेत्रात जेव्हा आम्ही काम करतो की नुसतं दरवर्षी 21 जूनला झाडं लावून उपयोग नाही, झाडं लावणं, त्याचं संवर्धन करणं आणि इतरही अनेक छोट्या छोट्या गोष्टी की ज्यांचं पालन आपण करू शकतो. आत्ताच आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगचे
1: परिणाम
0: आपल्याला दिसत आहेत, तर पाणी तुम्हाला कसं वाचवता येईल, वीज कशी वाचवता येईल, कचऱ्याचं काय करता येईल, या सगळ्या मोठ्या समस्या आपल्या पुढे आहेत, त्यावर काम झालं पाहिजे.
1: छान छान. मॅम, एक वेगळ्या बाजूला वळूया. तुमच्या तीनही मुलांना तुम्ही आरोग्यविषयक क्षेत्रात आपापली वाट निवडून दिलेली आहे, पण एक आई म्हणून त्यांच्यामध्ये जी मूल्य तुम्ही रुजवली आहेत, ती रुजवताना नेमका तुमचा अनुभव आणि तुम्ही कुठले कुठले प्रयत्न त्यासाठी केले ते जाणून घ्यायलाही नक्कीच आवडेल.
0: सुरुवातीपासून आम्हाला असं वाटतं ना की मुलं एकतर बेसिक फाउंडेशन किंवा तुमच्या जीवनाची काही मूल्य असली पाहिजे, आणि अगदी छोटी छोटी मूल्ये की ज्या गोष्टींची गरज नाहीये ती का घेणे, किंवा उपभोगी प्रवृत्ती आपली बनू नये, हव्यास आपल्यामध्ये येऊ नये, बचत करण्याचा छोटासा मंत्र मुलांना लहानपणापासून कसा दिला पाहिजे, आणि भौतिक गोष्टींकडे अनावश्यकरित्या मुलांनी अट्रॅक्ट व्हायला नको, या दृष्टीने लहानपणापासून मुलांमध्ये काही मूल्य आम्ही रुजवली. पण काही मूल्य अशी रुजवली की मग त्यांच्यामध्ये आवडीनिवडी कशा आणि काय निर्माण झाल्या पाहिजे, की अगदी लहान असल्यापासून त्यांना बाबा वाचनालयात नेणे, किंवा पुस्तकांचे एक्झिबिशन्स येतात तेव्हा नेणे, स्पोर्ट्स मध्ये टाकणे, आर्ट्स मध्ये टाकणे, की त्यांना संगीताची आवड, खेळण्याची आवड. आणि मला असं वाटतं हे सगळं आत्ता कळतंय की ह्या सगळ्या आवडीनिवडी आणि त्यांच्यात काही गोष्टी रुजवल्यामुळे आज ही मुलं भौतिक गोष्टींपासून लांब आहेत आणि जमिनीवर आहेत. सगळ्यात म्हणजे डोक्यात हवा नाही
1: खरंच डाऊन टू अर्थ असणं ही वेगळी म्हणतो की क्वालिटीज म्हणायला हवी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातली. Yes. की आपण कितीही मोठी लढाई जिंकलेलो असलो तरी डाऊन टू अर्थ असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर आता छोटासा एक रॅपिड फायर राऊंड आपण घेऊया. एकच नियम आहे की तुम्ही पटकन उत्तर द्यायचं.
0: अजून एक मी गोष्ट ऍड करेन की ही सगळी मुलं आमची आम्ही आर्यनला लहानपणापासून आर्यन इको रिसॉर्ट मध्ये त्यांना नेत आलो आहेत, त्यामुळे ती निसर्गाशी जुळलेली आहेत. कारण ती डिटॅचमेंट जर झाली तर खरंच पुढच्या पिढीला ही थोडी भरकटलेली जाऊ शकते, त्यामुळे त्याचे अतिशय छान परिणाम मुलांवर पण झाले. दे आर व्हेरी वेल कनेक्टेड टू नेचर.
1: येस येस, बरोबर. म्हणजेच योग, प्राणायाम, संगीत, वाचन या सगळ्यांची मूल्यं तुम्ही त्यांच्यामध्ये रुजवलीत आणि त्यांना घडवलं ही फार मोठी एक नवीन प्रेरणादायी अनुभव आहे आपल्यासाठी, प्रेरणादायी गोष्ट आहे. आज जे श्रोते आपल्याला ऐकत असतील त्यांना नक्कीच या सगळ्या संवादातनं प्रेरणा मिळत असेल की ही जीवन मूल्य जी आहेत ती आपल्या मुलांमध्ये, आपल्या स्वतःमध्ये आपण रुजवली तर नक्कीच आपलं छान एक व्यक्तिमत्व घडू शकतं. तर नवदुर्गेचा एक खास प्रश्न मॅडम, समाजाने महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की महिलांनी घरातली कामं सांभाळावी, बाहेर पडू नये, हा जो आहे तो आता बदलला आहे बराच, पण तरी सुद्धा काही महिला ज्या असतात की आपल्या स्वतःच्या टॅलेंटकडे लक्ष न देता फक्त घर, चूल, मूल यात रमलेल्या असतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: जग झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा आता बदलणं गरजेचं आहे. काही गोष्टी नव्याने शिकणं पण आवश्यक आहे. अर्थातच घराकडे दुर्लक्ष व्हायला नको.
1: बरोबर,
0: हे तेवढंच खरं आहे. पण काही जबाबदाऱ्या घरातल्यांना देऊन आपणही आपल्या काही पॅशन छंद हे जोपासणं मला वाटतं आता अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरं सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही घर चालवत असाल किंवा तुम्ही कुठलंही काम करत असाल, पण तुमचा सगळ्यात आधी स्वतःला ओळखणं आणि स्वतःबद्दलचा आदर असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही घरकाम करतात, तुमच्या कामाला कोणी महत्व देऊ न देऊ, पण तुम्हाला देणं फार गरजेचं आहे. तर मी सगळ्या महिलांना, सगळ्या मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर का असेना, जर तुम्हाला ते कळलंय की अरे नाही मला हे आवडतंय आणि मला हे शिकलं पाहिजे, तर नक्कीच तुम्ही करायला हवंय.
1: वा वा, हा खरं तर महिलांनी आपल्या क्षमता ओळखणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या क्षमता ओळखून त्यांना फुलवणं, रुजवणं आणि स्वतःमध्ये बदल घडवणं हे नक्कीच खूप छान असा संदेश या ठिकाणी मॅमच्या संवादातून आपल्याला मिळालेला आहेच. मॅम एक हटके प्रश्न विचारते, डॉक्टर की निसर्गप्रेमी, तुमची जवळची ओळख तुम्हाला काय वाटते?
0: निसर्गप्रेमी.
1: वा सुंदर. तुमच्या आयुष्याचा एक कानमंत्र काय असू शकतो?
0: कानमंत्र मला असं वाटतं ना की आयुष्यात तुम्ही सातत्य, कष्ट आणि एक फ्लेक्सिबिलिटी, ऍक्सेप्टन्स जर तुमचा चांगला असला तर तुम्ही काही करू शकता.
1: नवरात्रोत्सव आपण साजरा करतोय, आजचा कलर आहे येलो म्हणजे पिवळा, तर या पिवळ्या रंगाबद्दल काय सांगाल?
0: पिवळा तसा ब्राईट कलर आहे आणि मला असं वाटतं की ब्राईट कलरनं जीवनात काही प्रकाश आणि नव्याने गोष्टी करण्याची उमेद जागवतात, त्यातला मला हा कलर वाटतो.
1: खरंच खरंच. तुम्हाला आवडणार एखादं गाणं की ते तुमचं मूड चेंजर म्हणून काम करत?
0: मी रिसेंटली आता गाणं फार पूर्वी शिकले पण गाणं कधी म्हटलं नाही, पण आत्ता आत्ता मला गाणं म्हणावं असं वाटतं. आणि त्यातही गझल माझी अत्यंत आवडती
1: आहे,
0: फरीदा खानमची, आज जाने की जिद ना करो, ही मला सगळ्यांची आवडीची आहे आणि ती मला आवडत असते.
1: खूप छान चॉईस आहे तुमची. यश मिळवण्यासाठी नेमकं काय आवश्यक असतं, म्हणजे प्रतिभा महत्वाची की सातत्य?
0: सातत्य.
1: बरोबर. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रेरणास्त्रोत म्हटलं तर कुठला सांगाल?
0: प्रेरणास्त्रोत आपले आई वडील असतात.
1: वा वा वा. आर्यन इको रिसॉर्ट साठी एका शब्दात तुमची भावना?
0: निसर्ग, निसर्ग आणि निसर्ग.
1: वा. तर खूप छान आपण गप्पा करतोय आणि महत्वाचे अनमोल असे संदेश या संवादातून नक्कीच आपल्या श्रोत्यांना मिळत असतील अशी मी आशा करते. मॅडम, तुमच्या आयुष्यातील आजवरच्या प्रवासाकडे मागून वळून पाहायचं झालं तर कौतुक करावं असं वाटतं की अजून खूप काही करायचंय. नेमकं अजून कुठलं असं स्वप्न आहे तुमचं की ते करायचं राहिलंय?
0: जळगाव हे खरं टुरिस्ट प्लेस नाहीये. आणि जळगावकडे ना लोक जेव्हा आपण समाजात किंवा बाहेर फिरतो, अरे जळगाव कुठं आलो हे माहितीच नसतं. वास्तविक एक 50-60 किलोमीटरवर अजिंठा आहे जे वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे, आणि तरीही जळगावकडे लोकांचं लक्ष नाही. तर असं वाटतं की या पर्यटनाच्या माध्यमातून हे भारत नाही तर जगभर याचा प्रसार झाला पाहिजे आणि लोकांनी फक्त आमच्याकडे म्हणून नाही पण जळगाव, जळगाव जिल्हा आणि आपल्या जवळचं इतकं सुंदर ठिकाण हे एक्सप्लोअर केलं पाहिजे, हे आमचं मोठं स्वप्न आहे.
1: वा, खूप शुभेच्छा मॅडम या सगळ्यासाठी तुम्हाला. आणि खरं तर मॅमच्या संवादातून आज जाणवलं की स्वप्न पाहण्यासाठी दृष्टी लागते आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द लागते आणि त्या यशाचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी मोठं मन सुद्धा तेवढंच लागतं. उजाड माळरानावर नंदनवन फुलवणाऱ्या जेव्हा व्यक्ती आपल्या समोर येतात, जेव्हा माणसांच्या आयुष्यातही अशी आशेची पातळी पालवी फुटते आणि त्याचं रुपांतर एवढ्या मोठ्या निसर्गरम्य परिसरात होतं, ही एक वेगळी गोष्ट मॅमच्या संवादातून आज आपल्याला बघायला मिळालेली आहे. तुमच्या या प्रेरणादायी कार्याला मॅम मनापासून सलाम आणि आभार सुद्धा. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि आपले अनुभव शेअर केले त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार.
0: नमस्ते.
2: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा.

0: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमची आवडती वेदा
1: आणि मी तुमची आवडती आरजे गौरी. आजचा विषय थोडासा खास आहे मित्रांनो, कारण आज आपण बोलणार आहोत त्या वयाबद्दल ज्या वयात स्वप्न खूप मोठी असतात पण कधी कधी ती पूर्ण करण्यासाठीची दिशा मात्र सापडत नाही.
0: बरोबर, हे वय असतं काहीतरी करून दाखवण्याचं, पडण्याचं, पुन्हा उठण्याचं, चुकण्याचं आणि त्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचं.
1: आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे युवा शक्तीचा,
0: काहीतरी करून दाखवायचंय.
1: वेदा, तुला कोणी विचारलं युवा शक्ती म्हणजे काय तर तू काय सांगशील ग?
0: माझ्या मते युवा म्हणजे वय नाही.
1: मग
0: युवा म्हणजे विचार करण्याची पद्धत, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझ्याकडून होणार नाही असं म्हणण्यापेक्षा एकदा प्रयत्न करून बघूया असं म्हणण्याची हिंमत.
1: वा, म्हणजे एखादा 50 वर्षाचा माणूसही मनाने युवा असू शकतो.
0: ऍब्सोल्युटली.
1: आणि एखादा 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जर सतत म्हणत असेल की मला हे जमणार नाही तर
0: वयाने युवा पण विचारांनी नाही.
1: किती सुंदर आहे ना हे.
0: हो, कारण तरुणाई आपल्याला मिळालेली एक एनर्जी आहे, पण त्या एनर्जीचा उपयोग कुठे करायचा हे आपल्या हातात आहे.
1: चला तर आपल्या श्रोत्यांसाठी एक छोटासा प्रश्न. तुमचं स्वप्न काय आहे? डॉक्टर व्हायचं, इंजिनियर, आर्टिस्ट की एंटरप्रेन्युअर, का मग टीचर, सिंगर, रायटर, की अजून काही ठरलेलंच नाही?
0: आणि जर ठरलेलं नसेल तर

0: घाबरू नका, कारण प्रत्येकाला वयाच्या 18 ते 20 वर्षी आपलं पूर्ण आयुष्य काय करायचं हे माहीतच असेल असं नाही.
1: कधी कधी आपल्याला फक्त पहिलं पाऊल माहिती असतं
0: आणि तेवढंही पुरेसं असतं.
1: मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आपल्या श्रोत्यांनाही आणि वेदा तुलाही. एक मुलगा होता, त्याला फोटोग्राफीची खूप आवड होती, पण घरच्यांना वाटायचं ह्यातून करिअर होणार नाही, आधी एखादा प्रॉपर कोर्स कर. तो घाबरला आणि त्याने कॅमेरा बाजूला ठेवून दिला. पण काही महिन्यांनंतर त्याला जाणवलं की दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझं स्वप्न का सोडतोय. त्याने पुन्हा सुरुवात केली. पहिला फोटो कोणी विकत घेतला नाही, दुसरा नाही, तिसराही नाही, पण तो थांबला नाही. आणि काही वर्षांनंतर त्याच फोटोग्राफी मधून त्याने त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
0: पण गौरी, या गोष्टीतला हिरो कोण?
1: त्याचा कॅमेरा
0: नाही,
1: त्याचं टॅलेंट
0: नाही.
1: मग
0: त्याने हार मानली नाही, ही त्याची खरी ताकद.
1: वेदा, एक ऑनेस्ट क्वेश्चन. आपण इंस्टाग्राम उघडतो, एक जण फॉरेन ट्रिपवर, दुसरा जिम मध्ये, तिसरा कार घेऊन, चौथा बिझनेस सुरू करून मिलेनियर झालेला, आणि आपण
0: मोबाईल हातात घेऊन विचार करतो माझं आयुष्य एवढं बोरिंग का आहे.
1: एक्झॅक्ट.
0: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातला हायलाइट पाहतो आणि आपल्या आयुष्यातला बिहाइंड द सीन जगतो.
1: वा, काय लाईन आहे.
0: खरंच सांगते, कुणाच्या एका सक्सेसफुल रील वरून त्याचं पूर्ण आयुष्य जज करू नका आणि स्वतःचं आयुष्य कम्पेअरही करू नका,
1: कारण प्रत्येकाची रेस वेगळी आहे.
0: बरोबर. तुमचा मित्र 21 वर्षी सक्सेसफुल झाला म्हणून तुम्ही 22 वर्षी मागे पडलात असं होत नाही. तुमची वेळ वेगळी असू शकते.
1: मला वाटतं आजच्या तरुणांमध्ये एक मोठी भीती आहे.
0: गौरी, फेल्युअर?
1: हो, मी फेल झालो तर लोक काय म्हणतील, माझं सिलेक्शन झालं नाही तर, माझा बिझनेस चालला नाही तर.
0: पण एक प्रश्न विचारूया, जर अपयशाची भीतीच नसती तर तुम्ही आज काय केलं असतं?
1: कदाचित कोणीतरी आज पहिल्यांदा स्टेजवर गायलं असतं, कोणीतरी बिझनेस सुरू केला असता, कोणीतरी एक्झामची तयारी सुरू केली असती, कोणीतरी आपल्या आई बाबांना सांगितलं असतं की मला हे करायचं आहे.
0: म्हणूनच तर श्रोते हो, फेल्युअर म्हणजे फुल स्टॉप नाही,
1: तो कॉमा आहे.
0: एक्झॅक्टली.
1: आता थोडासा सिरियस विषय, पालकांच्या अपेक्षा.
0: हा विषय प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात कुठेतरी येतो. अमुकल्या मुलाला इतके मार्क, तू हे का करत नाही, सरकारी नोकरी कर, डॉक्टर हो.
1: आणि कधी कधी मुलाला काय हवं आहे ते विचारण्याआधीच त्यासाठी करिअर ठरलेलं असतं.
0: पण पालकही चुकीचे आहेत असंही नाही, ते आपल्या मुलाचं फ्युचर सिक्युअर व्हावं एवढंच त्यांना वाटतं.
1: आणि मुलंही चुकीची नाही, त्यांनाही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायचं असतं.
0: म्हणून त्यावर एक सोल्युशन आहे, संवाद. पालकांनी मुलांचं ऐकावं आणि मुलांनीही पालकांना समजून घेऊन आपल्या स्वप्नांबद्दल शांतपणे बोलावं,
1: कारण स्वप्न आपली असली तरी त्यामागे उभे राहणारं कुटुंब आपलंच असतं.
0: आता युवा शक्तीची चर्चा करताना एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, ते म्हणजे व्यसन.
1: कधी कधी सुरुवात होते फक्त क्युरियोसिटीने, एकदा ट्राय करून बघ, काही होत नाही, सगळे करतात, आणि हळूहळू तीच गोष्ट सवय बनते.
0: म्हणूनच तुमची संगत तुमचं भविष्य ठरवू शकते. तुमच्या आसपास लोक तुम्हाला वर घेऊन जात असतील तर त्यांना जपा, आणि खाली खेचत असतील तर त्यांना नाही म्हणण्याची हिम्मत ठेवा,
1: कारण नाही हा छोटासा शब्द जर कधी कधी तोच तुमचं पूर्ण संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. कारण नाही हा छोटासा शब्द कधी कधी तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. चल वेदा, आता थोडासा मजेदार करूया, आजचा युथ चॅलेंज.
0: चॅलेंज काय गौरी?
1: प्रत्येक श्रोत्याने आज एक अशी गोष्ट लिहायची जी त्याला खूप दिवसांपासून करायची आहे,
0: आणि
1: पुढचे 7 त्यासाठी रोज फक्त 30 द्यायची.
0: बस एवढंच करायचं?
1: बस. काही मोठे बदल होण्यासाठी नेहमीच मोठे निर्णय घ्यावे लागतात असं नाही, कधी कधी दररोजच्या छोट्या प्रयत्नांमधून मोठं आयुष्य तयार होत.
0: आता पुढचा 1 फक्त स्वतःसाठी. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच आयुष्यात काय करायचंय? लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही, इंस्टाग्राम वर दाखवण्यासाठी नाही, कुणाशी कम्पॅरिझन करण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी करण्यासाठी काय करायचं आहे?
1: कदाचित उत्तर लगेचच मिळणार नाही, पण प्रश्न विचारणं महत्वाचं आहे, कारण ज्या दिवशी आपण स्वतःला समजून घ्यायला सुरुवात करतो त्या दिवशी आपल्या प्रवासाची खरी सुरुवात. वेदा, आज आपण खूप गोष्टी बोललो, स्वप्न, फेल्युअर, सोशल मीडिया, पालकांच्या अपेक्षा, व्यसन, करिअर, पण शेवटी एकच प्रश्न, युवा शक्ती म्हणजे काय ग?
0: गौरी, माझ्यासाठी विचारशील तर युवा शक्ती म्हणजे पडूनही उठण्याची ताकद,
1: स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद,
0: चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद,
1: स्वप्नांसाठी मेहनत करण्याचीही ताकद,
0: आणि गरज पडली तर स्वतःपासूनच नव्याने सुरुवात करण्याची ताकद.
1: म्हणूनच प्रिय तरुणांनो, तुम्ही फक्त आजचे विद्यार्थी नाही, तुम्ही फक्त जॉब सीकर नाही, तुम्ही फक्त सोशल मीडिया जनरेशनही नाही, तुम्ही उद्याचा समाज घडवणारी शक्ती आहात.
0: तुमच्या एका निर्णयाने तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या एका चांगल्या कृतीने दुसऱ्यांचं आयुष्यही बदलू शकतं आणि तुमच्या एका स्वप्नाने कदाचित संपूर्ण समाजाला नवीन दिशा मिळू शकते.
1: म्हणूनच स्वप्न बघा आणि त्यापेक्षाही मोठे स्वप्न
0: आणि त्या स्वप्नांसाठी मेहनतही करा.
1: पडा
0: पण उठायलाही शिका.
1: हरलात
0: तर पुन्हा प्रयत्न करा,
1: कारण तुमच्यात शक्ती आहे,
0: फक्त तिला योग्य दिशा द्यायची आहे.
1: आणि लक्षात ठेवा, युवा असणं ही फक्त वयाची ओळख नाही
0: तर काहीतरी बदल घडवण्याची जबाबदारी आहे.
1: तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी आरजे गौरी,
0: मी वेदा आपली रजा घेतो. भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा
1: मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग. आरजे गौरी आणि वेदा सह.

0: सुजल, हमारे गांव में पानी बोरवेल से आता है, लेकिन कहीं कुआं है, कहीं झरना, कहीं नदी, कहीं तालाब और कहीं दूर के जल स्रोत से पानी आता है।
1: बिल्कुल, जल योजना अलग अलग हो सकती है, लेकिन एक बात हर जगह समान है, पानी का स्रोत सुरक्षित रहेगा तभी नल से पानी लंबे समय तक आता रहेगा।
2: अरे, नीचे का पानी तो धरती का है ना, निकालते रहो खत्म थोड़े ही होगा।
1: यही सोच सबसे बड़ी भूल है। हम धरती से पानी निकालते जाए और उसे वापस जमीन में जाने का मौका ही न दे तो जल स्तर नीचे जाएगा।
0: मतलब बारिश का पानी सिर्फ बहकर निकल ना जाए, उसका कुछ हिस्सा जमीन में पहुंचे, ऐसे?
1: हाँ, और जहाँ जरूरत हो गांव मिलकर वहाँ वर्षा जल को रोकने, जमीन में उतारने और अपने स्थानिक जल स्रोतों को पुनर्जीवित करने के उपाय कर सकता है।
0: जैसे तालाब की देखभाल, जल स्रोत के आसपास सफाई, वर्षा जल संचयन, सोखता गड्ढे और स्थानीय परिस्थिति के अनुसार भूजल पुनर्भरण के काम, है ना?
1: बिल्कुल, लेकिन याद रहे हर गांव का पानी अलग है, इसलिए उपाय भी स्थानिक जरूरत और तकनीकी सलाह के अनुसार रहेंगे।
2: पर मैं कहती हूँ बारिश आएगी तो सब पानी अपने आप भर जाएगा, क्यों मेहनत करना?
0: और अगर बारिश कम हुई
2: तो?
0: और अगर पानी जमीन में जाने के बजाय बह गया
2: तो?
1: और अगर हमने जितना पानी निकाला उतना वापस जमीन में पहुंचा ही नहीं?
2: अच्छा अच्छा, समझ गई, सवालों की मशीन बंद करो।
0: लेकिन सुजल, सिर्फ स्रोत में पानी होना ही काफी है?
1: नहीं, स्रोत को साफ और सुरक्षित रखना भी जरूरी है।
0: यानी उसके आसपास कूड़ा नहीं, गंदा पानी नहीं, ऐसी गतिविधि नहीं जिससे पानी दूषित होने का खतरा हो।
1: बिल्कुल, और एक और जरूरी बात, गांव को यह समझना होगा कि उसके पास पानी कितना है और जरूरत कितनी।
0: अच्छा, जैसे घर में हिसाब रखते हैं कि आमदनी कितनी है और खर्च कितना,
1: ठीक वैसे ही पानी का भी हिसाब, कितना पानी उपलब्ध है, कितना इस्तेमाल हो रहा है, गर्मी में क्या स्थिति रहती है, बारिश के बाद स्रोत में क्या बदलाव आता है।
0: मतलब जितना पानी है उसी हिसाब से पानी का उपयोग
1: और आने वाले मौसम की तैयारी भी।
3: नमस्कार श्रोते हो, आता माझ्यासोबत आहेत स्वच्छाग्रही गणेश पाटील सर, जे की भादलीच्या आहेत, त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत। सर, माझा पहिलाच प्रश्न आहे की आपल्या गावात जल अर्पण दिवस साजरा केला जातो का किंवा पुढे कधी आपण साजरा करणार आहात का?
4: हो, पुढे करू ना सर।
3: बर, आपल्या गावातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल कोण करत?
4: पाणी पुरवठ्याचे कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच आणि स्वच्छतागृही, आम्ही सगळे मिळून देखभाल करतो।
3: बर, गावातील पाणी पुरवठा योजना चांगली चालू राहण्यासाठी ग्रामस्थ काय करतात?
4: ग्रामस्थाचा चांगल्या परीने सहभाग देतात आम्हाला। हो
3: बर, पाणी पुरवठा योजनेत काही अडचण आल्यास आपण कोणाला सांगता?
4: पाणी पुरवठ्याच्या काही अडचणी आल्यास आम्ही ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत बॉडी सगळ्यां मिळून आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो।
3: बर, पावसाचे पाणी साठवण आणि जलस्रोत संरक्षण ह्यासाठी काही आपल्या गावात प्रयत्न होतात का?
4: पाण्याचे साठवण आणि जलस्रोताचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमच्या गावात पाण्याचे साठवण योग्य उपाय करतो।
3: बर,
4: आणि
3: आपल्या गावात पावसाचं पाणी जे आहे वाहून जाऊ नये म्हणून काही उपाय योजना केलेल्या आहेत का?
4: हो, गावाचे सांडपाणी जमिनीत मुरावे यासाठी आम्ही ठिकठिकाणी स्वच्छ खड्ड्याचे प्रोग्राम केले।
3: बर, आपल्या गावात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं स्वच्छ खड्डे तयार केलेले आहेत, है ना, त्याचा काही फायदा झाला असं तुम्हाला वाटतो का या पावसाळ्यात?
4: हो हो, 100% सर।
3: बर,
4: गावातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहते, मेंटेन राहते।
3: बर, आता गावामध्ये विहिरी असतील, बोरवेल आहे आणि इतर काही तलाव वगैरे असतात आजूबाजूला, ते सुरक्षित ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात?
4: पाण्याचा योग्य वापर, पाण्याचा योग्य वापर किंवा नदी स्थळावर पाणी पाणी आळवा पाणी जिरवा ही मोहीम राबवतो आम्ही.
3: बर, आपल्या गावातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणि पाणी टंचाई कमी करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत अजून असं तुम्हाला वाटत?
4: गावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी आम्ही नदी स्तोत्र नदीच्या एरियाजवळ स्वच्छ खड्डे असं पाणी मुरवतो आणि पाण्याची टंचाईसाठी लोकांना योग्य ते वापर करायचा, पाणीचे नियोजन करा, योग्य वापर करा, त्यापासून आपण पाणी टंचाईपासून मुक्त राहू.
3: बरोबर, पाण्याची बचत करणे ही आता काळाची गरज झालेली आहे. बरोबर. गणेश भाऊ, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमामध्ये तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
4: थँक्यू, थँक्यू सो मच सर.
3: तर श्रोते हो, हे होते स्वच्छाग्रही भादली गावचे ग्रामस्थ गणेश पाटील सर.
5: श्रोते हो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत राहुल जाधव साहेब, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जळगाव, तथा प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता, जिल्हा परिषद जळगाव. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. माझा पहिलाच प्रश्न आहे, जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी जिल्हा जलपथकाची मुख्य भूमिका काय आहे?
6: जिल्हा स्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा योजना आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे कार्यरत आहे तिथे योजना सुरळीत राहण्यासाठी एखाद्या गावास काही अडचण असेल, काही तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असेल किंवा त्यांना काही त्यांच्या योजनेमध्ये इम्प्रूव्हमेंट आवश्यक असेल तर त्याकरिता आम्ही तांत्रिक सहकार्य करतो, त्यांना अंदाजपत्रक बनवून देतो आणि ते काम कसं राबवणं अपेक्षित आहे त्याच्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करतो. यासाठी आमच्याकडून प्रत्येक तालुक्याला एक उपविभाग आहे आणि तिथे शाखा अभियंता आणि उपअभियंता अशी आमची टीम आहे. तर जिल्हा स्तर आणि तालुका स्तर अशा दोघ्या पातळीवरती आम्ही ग्रामीण भागास पाणी पुरवठा सुरळीत देण्यासाठी या प्रकारे सहकार्य करतो.
5: सर, माझा पुढचा प्रश्न आहे, गावातील ग्रामपंचायत आणि पाणी समितीला पाणी पुरवठा योजनेचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी जिल्हा जलपथकाकडून कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जातं का किंवा मार्गदर्शन दिलं जातं का?
6: ग्रामपंचायत आणि पाणी समितीला पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल, दुरुस्ती या गोष्टी करण्यासाठी साधारण मागचे 2 ते 3 वर्ष प्रत्येक तालुक्याला प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये पाणी समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, नंतर बचत गटाच्या महिला या लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याच्यामधून त्यांना पाणी पुरवठा योजनेचे महत्त्वाचे घटक, त्याच्यानंतर त्याची देखभाल, दुरुस्ती, वसुली या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
5: सर, आता पाणी समितीच्या सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. गावातील पाणी पुरवठा योजना नियमितपणे सुरू राहण्यासाठी पाणी समितीच्या सदस्यांनी कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं?
6: पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आल्यानंतर ज्यावेळी ग्रामपंचायतला हस्तांतर होते, हस्तांतरण झाल्यानंतर सदर पाणी पुरवठा योजना शाश्वतपणे गावाला पाणी पुरवठा देण्या सुरू राहण्याकरिता पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी, त्याच्यानंतर जलसुरक्षक, सरपंच यांनी तिच्या देखभाल दुरुस्तीवर वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे. पंपांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली पाहिजे, कुठे जर लिकेजेस असतील किंवा काही कारणास्तव कुठे काही डॅमेज झालं असेल तर ते तात्काळ दुरुस्त केलं पाहिजे जेणेकरून दूषित पाणी पुरवठा होणार नाही. पाण्याची टाकी जी असते तिला वर्षातून किमान एकदा तरी पूर्ण स्वच्छ केली पाहिजे. अशा प्रकारे देखभाल दुरुस्तीवर लक्ष दिलं पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे भाग आहे की पाणीपट्टी वसुली, त्यावरती पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी जोर दिला पाहिजे. कारण पाणी पुरवठा योजना ही कोणा वैयक्तिकाची नसून संपूर्ण गावाची आहे, त्यांच्या मालकीची आहे, आणि त्याच्यात कोणी वैयक्तिक नाही, पूर्ण गाव हे लाभ घेतं, त्याचा फायदा घेतं. त्याच्यामुळे वसुली हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे त्याच्यावरती पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
5: बरोबर. आता झालं सर पाणी पट्टी वसुली, पण याचा जमा खर्च, पारदर्शकता राहावी, याचा हिशोब कसा ठेवावा, काय वाटतं तुम्हाला?
6: पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी सुरू राहण्याकरिता देखभाल, दुरुस्ती आणि खर्च याचा जमा आणि खर्च या संदर्भात वेळोवेळी समितीच्या सदस्यांना, ग्रामसेवक आणि जलसुरक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच भविष्यातही आवश्यकतेप्रमाणे त्यांचे तालुका स्तरावरती प्रशिक्षण घेण्यात येईल.
5: सर जाता जाता जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, पाणी समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे कोणती भूमिका बजावली पाहिजे असा आपला संदेश आहे.
6: जलजीवन मिशन यशस्वी करण्याकरिता पाणी समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि तसेच प्रशासन म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद या सर्वांनी एकत्रितपणे जी पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली आहे ती एक त्या गावाची एक धरोहर आहे, तिचा एक वारसा आहे, जेणेकरून तो पुढची एक पिढीला तो पाणी पुरवठा सुरू देण्याकरिता आपण राबवतो. पाणी पुरवठा योजना ही दरवर्षी काही आपल्या गावासाठी मिळत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी आणि सर्व ग्रामपंचायतने तिचा काळजीपूर्वक देखभाल दुरुस्ती केली पाहिजे, तिच्या वेळोवेळी बिलं भरली पाहिजे. थकीत देयक जर वाढली तर मग त्याच्यात प्रॉब्लेम क्रिएट होतात, पाणी पुरवठा खंडित होणं किंवा देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे व्यवस्थित पाणी न भेटणं, दूषित पाणी भेटणं, स्वच्छता न ठेवल्यामुळे रोगराई वगैरे पसरण्याची भीती असते. या सर्व गोष्टींवरती कंट्रोल करण्याकरिता ग्रामपंचायतने उत्स्फूर्तपणे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन आवश्यक असेल ते जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा म्हणून आम्ही सर्व त्याच्यासाठी नेहमी सज्ज आहोत. त्यांना कुठल्याही सरी कुठल्याही क्षणी काही आवश्यक असल्यास आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करतो आणि त्यांना कुठलंही टेक्निकल तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असेल तर आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो.
5: धन्यवाद सर तुमचा वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार सर. तर श्रोते हो, हे होते राहुल जाधव साहेब, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जळगाव तथा प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद जळगाव. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: खंड 3, पानी बचा लिया लेकिन योजना कौन संभालेगा? सुजल, ये मोटर आज कुछ अलग आवाज नहीं कर रही है.
2: चल तो रही है, चलने दो ना.
1: यही तो तुम्हारा तरीका है दूषिका, जब तक पूरी तरह खराब न हो जाए कुछ मत करो.
2: बिल्कुल, खराब होगी तो ठीक करा लेना.
1: और अगर गर्मी के बीच मोटर बंद हो गई
0: तो पूरे गांव की पानी की सप्लाई रुक सकती है.
1: इसलिए जल योजना की देखभाल बीमारी के इलाज जैसी नहीं, सेहत की देखभाल जैसी होनी चाहिए.
0: मतलब खराब होने का इंतजार नहीं, पहले से देखभाल.
1: यही है प्रिवेंटिव मेंटेनेंस, यानी निवारक रख रखाव. मतलब खराबी होने का इंतजार नहीं बल्कि समय रहते देखभाल करना, खराबी से पहले संभालना.
2: अब गांव वाले इंजीनियर भी बन गए?
1: नहीं नहीं, हर काम गांव वाले खुद नहीं करेंगे, लेकिन गांव इतना जरूर कर सकता है कि छोटी समस्या को बड़ी समस्या बनने से पहले पहचान ले. बह रहा है, वॉल ठीक से काम नहीं कर रहा, किसी मोहल्ले या आखिरी घर तक पानी कम पहुंच रहा है, मोटर की आवाज बदली है या पानी के रंग, स्वाद या गंध में बदलाव दिख रहा है, तो इंतजार नहीं, सूचना और कार्यवाही।
0: और इसके लिए पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति यानी पानी समिति और प्रशिक्षित वाटर सप्लाई ऑपरेटर मिलकर व्यवस्था संभाले।
1: हाँ, जरूरत पड़ने पर तकनीकी सहायता भी ली जाए।
2: लेकिन एक बात बताओ, जब सरकार ने योजना बनाई है तो गांव वाले पैसा क्यों दे?
0: सुजल, ये सवाल तो बहुत लोग पूछते हैं।
1: और पूछना भी चाहिए। पानी प्रकृति की देन है, लेकिन पानी को स्रोत से घर तक पहुंचाने में मोटर चलती है, बिजली लगती है, ऑपरेटर काम करता है, पाइप और वॉल की मरम्मत होती है,
0: यानी जल सेवा को नियमित चलाने का खर्च होता है।
1: हाँ, गांव में तय व्यवस्था के अनुसार समय पर जल सेवा शुल्क देना भी अच्छी जल सेवा बनाए रखने में हमारी भागीदारी है।
2: मैं तो नहीं दूंगी, मेरा एक महीना नहीं देने से क्या ही होगा?
1: यही तो तुम्हारा पसंदीदा वाक्य है, मेरे अकेले से क्या होगा।
0: लेकिन अगर पूरा गांव यही कह दे तो?

रामकृष्ण हरी। शरीरात असलेली सुंदरता नाशवंत असते, कारण सौंदर्य एका आजारात, प्रतिष्ठा एका चुकीत आणि संपत्ती एका झटक्यात नष्ट होत असते। सुंदर असतात ते व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार, त्याचे चारित्र्य आणि भावना। भावनांना प्रतिसाद दिला तर त्या वाढतात, दुर्लक्ष केलं की मरतात, आणि आदर केला तर त्या कायम टिकून राहतात। ज्यांच्या जीवनात हे सर्व आहे तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 15 ऑक्टोबर हा दिवस ज्ञान शिक्षण आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण जगात अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिन. भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मोबाईलच्या डिजिटल युगात पुस्तकांशी तुटत चाललेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी, तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी आज शाळा, महाविद्यालय आणि ग्रंथालयांमध्ये अखंड वाचनाचे उपक्रम राबवले जातात. आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन. आपल्या खानदेशातील आणि संपूर्ण जगातील शेतात बांधावर काबाड कष्ट करून संपूर्ण जगाचं पोट भरणाऱ्या ग्रामीण माता भगिनींच्या घामाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे आजचा दिवस पाळला जातो. जागतिक हात धुणे दिन. आरोग्याची सुरुवात स्वच्छतेपासून होते. केवळ साबणाने हात स्वच्छ धुण्याच्या साध्या सवयीनं अनेक संसर्गजन्य आजारांना दूर ठेवता येतं, ही जाणीव करून देणारा हा दिवस. आज संपूर्ण भारताचे लाडके मार्गदर्शक आणि विज्ञान विश्वातील महामेरूंची जयंती आहे. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे 11वे राष्ट्रपती, महान अंतराळ शास्त्रज्ञ आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डॉक्टर अबुल पाकीर जैनुलुद्दीन अब्दुल कलाम यांची आज 95वी जयंती. रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावर गरिबीत वृत्तपत्र विकण्यापासून ते भारताला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र सज्ज बनवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे मानवी जिद्दीचं सर्वोच्च शिखर आहे. स्वप्न तीन असतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत, हा त्यांचा मंत्र आजही देशाला दिशा देत असतो. आजचा मनभावन सुविचार. एखादं उत्तम पुस्तक हे 100 चांगल्या मित्रांइतकं मोलाचं असतं, पण एक सुसंस्कृत आणि ज्ञानसंपन्न मित्र संपूर्ण ग्रंथालयासारखा असतो. केवळ पंख असून आकाशात उडता येत नाही, आकाशाला गवसणी घालण्यासाठी विचारांमध्ये पुस्तकांचं बळ आणि मनात अढळ प्रामाणिकपणा असावा लागतो. आणि आजची बोधकथा 1940च्या दशकातील गोष्ट आहे. रामेश्वरमच्या एका प्राथमिक शाळेत 5व्या वर्गाचा वर्ग सुरू होता. शिक्षक श्री शिवसुब्रमण्यम अय्यर फळ्यावर खडूने रेखाटून मुलांना शिकवत होते की पक्षी आकाशात कसे उडतात. त्यांनी विज्ञानाचे नियम सांगितले, पंखांची रचना समजावली, पण तासाच्या शेवटी जेव्हा त्यांनी विचारलं, मुलांना तुम्हाला समजलं का, तेव्हा संपूर्ण वर्गाने माना डोलावल्या. नाही गुरुजी, आम्हाला काहीच समजलं नाही. त्या शिक्षकांनी मुलांना रागवलं नाही किंवा छडी मारली नाही. ते संध्याकाळी संपूर्ण वर्गाला रामेश्वरमच्या समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेले. तिथे आकाशात पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचे आणि सीगल्सचे थवे मुक्तपणे उडत होते. शिक्षकांनी बोट दाखवून सांगितलं, मुलांनो नीट पहा, तो पक्षी आकाशात झेपावताना त्याचे पंख कसे हलवतो, त्याची शेपटी त्याला हवेत दिशा कशी देते आणि वाऱ्याच्या झोतासोबत तो शरीराचा समतोल कसा राखतो. समुद्राच्या गाजेवर त्या उडणाऱ्या पक्ष्यांना डोळे भरून पाहणाऱ्या त्या मुलांच्या घोळक्यात एक 10 वर्षांचा काळा सावळा मुलगा उभा होता. त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक आली. पक्ष्यांची ती उड्डाणं पाहताना त्या बालकाच्या अंतर्मनात एक ठिणगी पडली. मलाही एके दिवशी या पक्ष्यांसारखं आकाशाला स्पर्श करायचा आहे, हवेत उडायचंय. एका प्रात्यक्षिक पाठानं त्या मुलाच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. तो मुलगा पुढे जाऊन एरोनॉटिकल इंजिनियर बनला, भारताचा मिसाईल मॅन झाला आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा राष्ट्रपती बनला. तो मुलगा म्हणजेच आपले लाडके डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तात्पर्य हेच, शिक्षण हे केवळ पुस्तकातील पाठांतरात नसतं, तर ते जीवन आणि निसर्गाचं निरीक्षण करण्यात असतं. एका चांगल्या शिक्षकानं दिलेली दृष्टी एका सामान्य मुलाला विश्ववंद्य महामानव बनवू शकते. तेव्हा श्रोते हो, आज 15 ऑक्टोबरचा हा गुरुवार आपल्याला सांगतो की स्क्रीनच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून खऱ्या अक्षरांच्या सुगंधात रमायला शिका.
आजच्या या सुंदर दिवशी काही संकल्प करूयात. पहिला म्हणजे आजच्या वाचन प्रेरणा दिनी मोबाईलचा स्क्रीन टाइम किमान अर्धा तास कमी करा. घरातील एखादं पुस्तक, कादंबरी, आत्मचरित्र किंवा किमान चार कविता वाचा. आपल्या मुलांना मोबाईलचा गेम देण्याऐवजी एखादा सुंदर सचित्र गोष्टींचं पुस्तक भेट द्या, कारण वाचणारी पिढीच विचार करू शकते आणि घडवू शकते. आणि दुसरा म्हणजे आज आपल्या शेतात राबणाऱ्या एखाद्या कष्टकरी माऊलीचे किंवा भगिनीचं मनापासून आभार माना. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या ज्ञानार्जनात आणि वाचनाच्या ओढीत असते. जोपर्यंत तुमचे विचार समृद्ध आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये मी आरजे शुभांगी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्री राम समर्थ। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। नामस्मरण करायचे ते अभिमान टाकून करीत जावे। परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचे नाम घेत जावे। पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होते। संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये, किंवा काही नेलेच तर भगवंताचे प्रेम न्यावे। आपण प्रपंचाचे प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते। एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो। म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे। हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे। क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे यात जास्त श्रम आहेत। असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित। वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावे। अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमान वृत्ती बाजूला ठेवावी लागते। भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे। लीन माणसाला भगवंत लवकर साधेल। लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो। जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो। मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगले असते। मनाने मात्र आपण बळकट बनले पाहिजे। आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा। भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता का म्हणे। आपले वागणे असे असावे की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचे पर्यवसान ध्यासामध्ये व्हावे। रात्री जे स्वप्न पडावेसे वाटते ते दिवसभर करावे। यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी। असावे सर्वात पण नसावे कोणाचे, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल। देहाच्या उपचारांना जो भुलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते। पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात, त्यांच्यात आवडीत सापडता कामा नये। लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच, तो टाळता येणे कठीण आहे। पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत। आजचे बोधवचन: अभिमान रहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाण। जानकी जीवन स्मरण।

आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया कान दुखणे या आजाराविषयी. कान या अवयवात पीडा होणे, वेदना होणे यास आपण व्यवहारात कान दुखणे आयुर्वेदानुसार कर्णशूल असंही म्हणतो. या आजारात खूप कानामध्ये वेदना होतात आणि ह्या वेदना असह्य असतात. तेव्हा काय करावे आणि काय करू नये या विचारात हा त्रास खूप वाढतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. सर्दी पडसे जास्त दिवस राहणे किंवा वारंवार सतत सतत होणे, कानात पाणी जाणे, डोक्याला मार लागणे, घशात सूज येणे, तो लाल होणे, फार मोठ्याने बोलणे, कान दुखण्याची सामान्य कारणे आपल्याला सांगता येईल. आयुर्वेदानुसार यात वात दोषाचे प्राधान्य असते. लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. कान दुखतो, बेचैन वाटते, कशात मनही लागत नाही. श्रोतेहो, कान दुखणे या आजारावर आपण आयुर्वेदानुसार उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. आता कान दुखण्याचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रथम आपण प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या फडक्याची घडी करून ती गरम तव्यात गरम करून त्याने कानाच्या भोवतालचा जो भाग आहे तो शेकावा, यात चांगला लाभ होतो. त्यानंतर ज्येष्ठ मध, अनंत मूळ यांचे चूर्ण तुपात कालवून किंवा मिसळून त्याचा कानाभोवती लेप द्यावा, किंवा कानामध्ये मधाचे 2-3 थेंब घातल्यानेही फरक जाणवतो. त्याचबरोबर खोबरेल तेलात लसणाच्या 2-3 कुड्या घालून ते गरम करावे आणि कानात घालण्या इतपत थंड झाल्याच्या नंतर त्याचे दुखणाऱ्या कानात 3-4 थेंब सोडावेत, फरक जाणवून येतो. श्रद्धेव, मक्क्याचा रस कानात घातल्यानेही बराच फरक पडतो. त्यानंतर आल्याच्या रसाचे 2-3 थेंब सकाळ आणि रात्री कानात सोडावे, फरक जाणवतो. त्यानंतर आहे गोमूत्राचे 2-3 थेंब कानात टाकल्यानेही आपल्याला बराच आराम या आजारामध्ये पडतो. तुपामध्ये खडी साखर

चे 2-3 थीम काना दिवसातून 2 ते 3 वेळा घालावेत. गरम करून घेतल्यास अतिउत्तम राहील. त्यानंतर कंचनार गुगुळ आहे, 2-2 किंवा 3-3 गोळ्या दिवसातून 2 ते 3 वेळा तुपाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घेतल्यानेही आराम जाणवतो. श्रोते हो, गहू, जुने तांदूळ, जव, शेवगा, वांगी, तांदूळजा या भाज्या किंवा तूप, लोणी याचा आहारात समावेश घ्यावा. आणि व्यायाम करणे, डोक्याहून आंघोळ करणे, जास्त बोलणे, थंड पदार्थ खाणे किंवा थंड पेय पिणे हे शक्यतोवर या आजारामध्ये टाळावे.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काही

कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

भाग 105 बा तथागता संतोष हे सर्वश्रेष्ठ धन आहे असे तू म्हणालास. लोभाने किंवा तकलादू विकारांनी प्राप्त होत नसतो संतोष. इच्छा आणि तृष्णा यांच्या विरक्तीतून प्राप्त होतो संतोष. तू अनित्यतेच्या सिद्धांताला केलेस उद्धृत आणि त्याचे सत्यान्वेषी महत्व पटवून दिलेस. प्रतिक्षण उदय आणि व्यय होणारा सिद्धांत तू मांडलास आणि संपूर्ण विश्वाची संरचना तुझ्या संशोधनाने स्पष्ट झाली. कर्माला तू नैतिकतेचा आधार मानलेस. त्यातून धम्म प्रवाह विकसित केलास. तू कल्पनेतल्या गोष्टी आणि वास्तवातल्या गोष्टी स्पष्ट केल्यास सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून तू संबोधलेस. त्यामुळे तुझ्या तत्वज्ञानाचे स्वरूप ठरले बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी, संस्कारशील आणि विकसित स्वरूपाचे. बा तथागता, पुनर्भवाचा तत्वज्ञान तू मांडलेस वैज्ञानिक शाश्वततेच्या आधारावर, परंतु तू नाकारलेस आत्म्याचे एका जन्मातून दुसऱ्या जन्मात होणारे स्थित्यंतर. पुनर्जन्मातील काल्पनिकता, कर्मकांडाधिष्ठितता तू नाकारलीस. तथ्यहीन आढळले तुला अशा पुनर्जन्माचे अवलोकन. काल्पनिक पुनर्भवाच्या सिद्धांतातून उभारल्या गेल्या भेदाभेदाच्या पातळ्या, वर्ण जातीद्वेषाचे संदर्भ आणि निर्माण होत गेल्या माणसातील विषमतेच्या महाकाय दऱ्या. तुझा पुनर्जन्माचा सिद्धांत मात्र अतिशय डोळस, वैज्ञानिक सिद्धतेने स्पष्ट होणारा, तटस्थतेने पाहणारा, कल्पना कर्मकांडाला नाकारणारा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो माणसाचा नाही, तो आहे घटकांचा. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो जीवांचा नाही, तो तथ्यांचा आहे. तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो आत्म्याचा नाही. आत्म्याचा पुनर्जन्म, जीवांचा पुनर्जन्म किंवा माणसांचा पुनर्जन्म होतो असे सांगणाऱ्यांकडे नाही आधार कसलाही, नाही अंश मात्र पुरावेही, तरी देखील ठोकुनी देतात ऐसे जे की याप्रमाणे सांगत आहेत पुनर्जन्म आत्म्याचा आणि तो मान्य करावा सर्वांनी. आम्ही म्हणतो म्हणून, आमचे धर्मग्रंथ काल्पनिकतेने संबोधतात म्हणून हुकुमशाही पद्धतीने. मागू नका आधार किंवा पुरावे तुम्ही, जेव्हा सांगतो आम्ही धर्माचे ज्ञान आमच्या. आमचा धर्म मोठा, आमचा ईश्वर मोठा, आम्ही मोठे हे आम्ही म्हणतो म्हणून तुम्ही मान्य केलेच पाहिजे. आम्ही म्हणजेच सत्य आहोत, कल्पना म्हणू नका तुम्ही त्याला. आमचे सर्व कर्मकांड आणि आमचा ईश्वरवाद हा जुना आहे म्हणून खरा आहे, चुकीचा ठरवू नका त्याला. पण तथागता, तू म्हणालास सत्यासाठी आधार लागतो, पुरावा लागतो, तटस्थतेने पाहण्याची दृष्टी लागते. स्वार्थांधता, आपमतलबीपणा असू नये, भेदाभेद हा माझा तो तुझा असे असू नये. म्हणून तू म्हणालास पुनर्जन्म आहे, पण तो घटकांचा आहे. संपूर्ण चराचर सृष्टीतील जैव विविधता बनली आहे चार घटकांसह, चेतनेच्या पंचस्कंधांनी. चेतनेचे संमिलन पंचस्कंधातून होते. सजीवाची निर्मिती संज्ञा, विज्ञान, संस्कार आणि वेदना मिसळते. पृथ्वी, आप, तेज, वायू या घटकांमध्ये ती विज्ञान चेतना, म्हणजे चेतना आणि ऊर्जेचा उदय होय. हा उदय
सर्वच जैवविविधतेमध्ये आहे समान.

0: 情三弟。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण गाईचा मांस पुळकताना आणि कृत्रिम रेतन करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी उहापोह करणार आहोत. गाईच्या मांसासंबंधी मूलभूत जी माहिती आहे ती पशुपालकाला अत्यंत आवश्यक असते. गाय दर 21 दिवसांनी मांसाची लक्षणं दाखवते. तिच्या मांसाचा कालावधी 24 ते 30 दिवसाचा असतो. या काळात गाय काही लक्षणं दाखवत असते, विशेषतः ती अस्वस्थ होणं, सारखी ओरडणं, खाणंपिणं बंद करणं, गायाची बाह्योपयोगी सुजलेली जी आहे, बाह्य योनी जिला म्हणतो आपण, ती सुजलेली असते. तिची अंतर त्वचासुद्धा लालसर होते. योनी मार्गावाटे काचेसारखा रंगहीन, पारदर्शक, स्वच्छ व चिकट मांसाचा पदार्थ बाहेर पडताना दिसतो. तो सुरुवातीच्या काळात पातळ व नंतर घट्ट होतो. थोड्या वेळाने गाय लघवी करते आणि दूध उत्पादनामध्ये तात्पुरती घट येते. तर अशी काही लक्षणं आपल्याला आढळली तर आपण समजायचं की ती गाय माझावर आली येण्याचीही लक्षणं दिसतात. कृत्रिम रित्तेन अशा वेळेस योग्य वेळेत होणं गरजेचं असतं, तेव्हा त्या दृष्टीनं सतर्क राहणं आवश्यक आहे. बहुतेक गायीत माझाची लक्षणं संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिसण्यास सुरुवात होते. काही गायीत मांसाची लक्षणं सहज दिसत नाहीत, त्यास मुका मांस असंही म्हणतात. असा मांस लवकर लक्षात येत नाही किंवा आला तर उशिरा लक्षात येतो, त्यामुळे कृत्रिम रित्तेन योग्य वेळेत होत नाही, पर्यायानं गर्भधारणा होत नाही. मांस ओळखण्यासाठी आणि त्यातही मांसाची सुरुवात होण्याची वेळ लक्षात घेण्यासाठी दिवसातून कमीत कमी 3 वेळा गायीचं आपण निरीक्षण करायला पाहिजे आणि कृत्रिम रित्तेन करताना सुद्धा काही काळजी घेणं गरजेचं असतं. गर्भधारणेचं प्रमाण चांगलं राहण्याकरता कृत्रिम रित्तेन करताना योग्य ते खबरदारी घ्यावी लागते. मांसाची सुरुवात झाल्यापासून साधारणतः 12 ते 18 तासाच्या दरम्यान कृत्रिम रित्तेन केलं पाहिजे. या कालावधीत कृत्रिम रित्तेन झालं तर गर्भधारणेची शक्यता जास्त असते. गायीची प्रजननविषयक सर्व माहिती कृत्रिम रित्तेन करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तींना आपण दिली पाहिजे. रित्तेन शक्यतो थंड वातावरणात व सावलीत केलं पाहिजे. रित्तेन करण्यासाठी गायीला दूर चालवत नेऊ नये. रित्तेनासाठी वीर्य कांगी 37 सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात 30 सेकंद ठेवून वापरावी. इतर कोणत्याही पद्धती वापरू नये. गायीचा पार्श्वभाग व बाह्ययोनी स्वच्छ करावी. योनी मार्ग थोडासा उघडा करून कृत्रिम रित्तेन करावं. गाय सावलीत बांधून ठेवावी आणि तिच्या खाण्यापिण्यात अगर दैनंदिन व्यवस्थापनात कोणताही बदल आपण करू नये. नोंदवहीत कृत्रिम रित्तेन केल्याची सविस्तर आपण नोंद केली पाहिजे. ह्या झाल्या काही पायाभूत बाबी ज्या आपण गायीचा मांस ओळखण्याकरता आणि कृत्रिम रित्तेन करत असताना काही मूलभूत बाबी आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीने कार्यवाही करणं गरजेचं असतं. परंतु आपल्याला या संदर्भामध्ये जास्त शास्त्रोक्त माहिती आणि मार्गदर्शन जर पाहिजे असेल तांत्रिक, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पशुविज्ञान शाखेचे जे कार्यक्रम सहाय्यक आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे याच्याविषयी मार्गदर्शन मिळू शकतं. तेव्हा गरजेनुसार ही सर्व माहिती आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या प्रकारे मिळवा आणि योग्य पद्धतीने फायदा घ्या. नमस्कार.
0: कृषी संदेश.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching. नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा. श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या नवदुर्गा 2026 मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी करते. नवरात्रीचे नऊ रंग, नऊ रूप आणि नऊ प्रेरणादायी कथा आपल्या विशेष कार्यक्रमात नवदुर्गा 2026. यामध्ये आपण आज भेटणार आहोत अशा एका कर्तृत्ववान दुर्गेला ज्यांनी रुग्णसेवेच्या माध्यमातून माणुसकी जपलीच, निसर्गाच्या सानिध्यात स्वप्नांना आकार दिला आणि सामाजिक कार्यातून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केलाय. एका बाजूला वैद्यकीय क्षेत्रातील 3 दशकांचा अनुभव, रुग्णांच्या समुपदेशनाची संवेदनशील दृष्टी आणि दुसऱ्या बाजूला उजाड माळरानावर नंदनवन फुलवण्याची जिद्द. आर्यन इको रिसॉर्टच्या माध्यमातून निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या आर्यन फाउंडेशनच्या अध्यक्षा, विविध पुरस्कारांनी सन्मानित आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या आदरणीय डॉक्टर रेखा महाजन मॅम. मॅडम, नवदुर्गा या सिरीज मध्ये आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: नमस्कार शुभांगी.
0: मी आरजे शुभांगी आणि आजचा संवाद केवळ तुमच्या यशाचा प्रवास नसून तर आपण एक दुर्गेला सलाम करणार आहोत आज. तर आपण सुरुवात करूया. मॅडम, तुमची ओळख डॉक्टर, उद्योजिका, पर्यावरण प्रेमी आणि समाजसेविका अशी आहे, पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असलेल्या रेखा महाजन नेमक्या त्या कशा आहेत ते जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: सर्वप्रथम नवरात्रीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या भगिनींना आणि शुभांगी तुला, तुझ्या टीमला मी सगळ्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते.
0: थँक्यू.
1: कारण आपण सगळ्याच, तसं म्हटलं तर नवदुर्गाच आहोत. तू एक छान प्रश्न विचारला, कारण व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर वैद्यकीय व्यवसाय हा डॉक्टर असल्यामुळे त्या व्यवसायापासून सुरुवात झाली. दुसरं पॅशन असल्यामुळे आर्यन इको रिसॉर्ट म्हणजे पर्यटनाच्या क्षेत्रात देखील आले. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे मी नेमकी कोण हा एक मला वाटतं तुझा प्रश्न. आणि हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, कारण आपल्याला जेव्हा मी कोण असं विचारलं जातं तेव्हा आपण आधी व्यवसाय म्हणतो की मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी वकील. पण मला वाटतं एक व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर एक निसर्गप्रेमी, संवेदनशील, रुग्णांच्या प्रती किंवा कुठल्याही सामाजिक क्षेत्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक साधी सरळ मी मुलगी होते. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना काही बदल होणं आणि काही घेणं हे सुद्धा झालेलं आहे, पण मुळात एक साधी सरळ मुलगी होते. पण एक मी माझ्याकडे जेव्हा बघते तेव्हा सतत मला नवनवीन विषय शिकण्याची आवड अजूनही आहे.
0: क्या बात आहे.
1: म्हणजे मी मुलगा माझा झाल्यानंतर 1 वर्षाच्या असतानाच एमफिलला मी गेले. वाटायचं की अरे हे जे शिक्षण आपण घेतलंय ना ते पुरेसं नाहीये, अजूनही काही करायला पाहिजे. आणि जेव्हा मी आर्यन इको रिसॉर्ट साठी काम करते तेव्हा पण एक शिक्षकाच्या भूमिकेतनच मी काम करते. तर असं ह्या मागची डॉक्टर रेखा महाजन मी अशी आहे.
0: खूपच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी सगळा प्रवास तुमचा आहेच. पण मग हॉस्पिटल मॅनेजमेंट करत असताना तुमच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा नेमका कोणता?
1: मी एक साधारणतः 15 वर्ष हॉस्पिटल आणि त्याचं मॅनेजमेंट,
0: बर,
1: म्हणजे पेशंट आणि हॉस्पिटल म्हटलं की व्यवस्थापन हा सगळ्यात मोठा विषय असतो.
0: खरंच.
1: तर याच्यात मग स्टाफ मॅनेजमेंट आलं किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट आलं, या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात. पण एक 12-13-15 वर्षांनंतर मला असं रिअलाइज झालं की मला अजूनही काही वेगळं हवंय.
0: बर.
1: जी कदाचित माझी आवड किंवा माझी पॅशन आहे की जी सापडत नाहीये, पण त्या शोधण्याच्या प्रोसेसमध्ये मात्र मी नक्कीच होते. आणि त्याच काळात एक शेती करणं हे एक स्वप्न पाहिलं होतं मी की चला आपण शहराजवळ, मुळात शेतकरी कुटुंबातूनच आलेलं असल्यामुळे शेतीची आवड होतीच, पण एक शहराजवळ छोटस शेत घेऊन आपण काम करूयात उरलेल्या वेळात, म्हणजे मूळ व्यवसाय न सोडता आहे त्या वेळात शेती करूया. आणि मग शेती करत असताना मला शेती, पर्यावरण आणि पर्यटन याची सांगड घालून एक आर्यन इको रिसॉर्टची जी निर्मिती झाली तो मला असं वाटतं आमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता.
0: मस्तच, खरंच छानच छानच. पण मग एखाद्या महिलेच्या आयुष्यात कुटुंब, स्वतःची स्वप्न आणि सामाजिक जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतातच, तर त्यांचा समतोल नेमका तुम्ही कसा साधला?
1: शुभांगी, नक्कीच असतात, हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतात. आणि मला असं वाटतं की लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष, म्हणजे आपण ज्या जनरेशन मध्ये होतो त्या जनरेशनचं मी म्हणते की सुरुवातीची काही वर्ष ना कुटुंब, आपण जे काही काम करतो तो व्यवसाय, इतर सामाजिक जबाबदाऱ्या ह्या देखील आपल्याला बऱ्यापैकी असतात, त्यामुळे तो शोध लागत नसतो. पण काही विशिष्ट काळानंतर मात्र तुमच्यातलं पॅशन, तुमच्यातले छंद ह्यांना वाव देण्यासाठी टाइम मॅनेजमेंट ही जी एक सगळ्यात चांगली गोष्ट असते की तुम्ही हे सगळं सांभाळून पण वेळ काढू शकतात. आणि त्यात देखील हे बॅलन्स करणं जे तू म्हटलीस, सुरुवातीला आपल्या महिलांना ह्या 3-4 गोष्टींमध्ये प्रायोरिटी काय हे समजणं जास्त महत्वाचं आहे. आणि माझ्या याच्यात मला असं वाटत होतं की कुटुंब ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे.
0: एक्झॅक्टली, बरोबर.
1: कुटुंब आहे, घरातली वयोवृद्ध माणसं आहेत आपल्या सभोवताली असलेली, मुलं आहेत, तर कुटुंब, मग व्यवसाय, आणि मग हे सगळं एक थोडस स्थिर स्थावर झालं की आपली पॅशन आणि त्याच्यासाठी वेळ काढणं. आणि असा मी समतोल तो साधला आहे.
0: मस्तच मस्तच, खूप छान. मॅडम, तुम्ही उपचाराबरोबरच पेशंट्सना काउन्सिलिंगचं विशेष महत्व देतात, त्याबद्दल सांगा ना.
1: काय असतं ना, आमच्या वैद्यकीय क्षेत्रात आम्ही बघतो जे कन्सल्टंट असतात ज्यांच्याकडे उपचार घ्यायला पेशंट येतात, डॉक्टरांना बऱ्याचदा फार संवाद साधायला वेळ नसतो. आणि जिथं हॉस्पिटल्स आहे मूळतः, आता माझे मिस्टर सर्जन आहेत, डॉक्टर रवी महाजन हे युरो सर्जन आहेत, पण त्यांचं काम हे ऑपरेशन आणि त्यावर फोकस करणं हे आहेत, पेशंट तपासणी, ऑपरेशन. पण इतर गोष्टींमध्ये बऱ्याचदा डॉक्टरांना वेळ मिळत नाही. आणि पेशंट आणि डॉक्टर यांच्यात जर नीटनेटका संवाद नसला तर त्यातनं निर्माण होणारे गैरसमज,
0: बरोबर,
1: आणि काही चुकीच्या गोष्टी पण घडू शकतात. त्यामुळे सुरुवातीपासून आमच्या हॉस्पिटलमध्ये मी पेशंटची काउन्सिलिंग याला जास्त महत्व देते.
0: खूप गरजेचं आहे ते, खरंच.
1: उपचारासोबत काउन्सिलिंग, समुपदेशन, त्याच्यातलं नेमकं काय ते समजून घेणं, आणि त्याचा परिणाम असा झाला की पेशंट 90% पेशंटचं दुःख हे नेहमी कमी होतं उपचारासोबत, जर तुम्ही बोललात आणि समजून घेतलं.
0: त्यामुळे
1: येस येस, नक्कीच याचा फरक पडतो. तर त्यामुळे त्यावर आमचा भर असतो.
0: वा वा, व्यक्तिगतरित्या पेशंट्सना हाताळणं, त्यांच्या प्रॉब्लेम्सला सांभाळून घेणं आणि त्याला सॉल्व्ह करणं हे वेगळी पद्धत आहे उपचाराची, खरं. आणि ती खूप यशस्वी आणि महत्वाची पण आहे, खरंच. तर आपण आता सरांचा विषय काढलाच आहे, डॉक्टर रवी महाजन सर हे जळगाव मधील नामांकित युरोलॉजिस्ट. तर वैद्यकीय क्षेत्रात काम करताना तुम्हा दोघांना वेगवेगळे अनुभव येत असतील, तर मग त्या अनुभवांबद्दल काही सांगू शकता का?
1: वैद्यकीय क्षेत्रात खरंच वेगळे अनुभव येतात. की बऱ्याचदा पेशंटवर आम्ही उपचार करतो, काही गोष्टी आपल्या हातात नसतातही, पण पेशंटच्या अपेक्षा पण फार असतात. त्यावेळेस कदाचित जर अपयश आलं तर ती सिच्युएशन हँडल करणं फार कठीण होतं. आणि अशा वेळेला हा पेशंट आणि डॉक्टर मधला संवाद, क्लॅरिटी, ट्रान्सपरन्सी ही फार कामास येते. आणि अशा अनेक केसेसमध्ये सुरुवातीपासून पेशंटशी अगदी क्लिअर टॉक्स असल्यामुळे आणि त्याला सगळ्या गोष्टींची व्यवस्थित कल्पना दिल्यामुळे फार कमी प्रसंग असे आलेत. आणि आल्यानंतर ते कसे हाताळायचे याचा पण अनुभव आला. आणि तिथंही तुमच्यातला पेशन्स, नीटनेटकं पेशंटला आणि नातेवाईकांना समजून घेणं ह्या गोष्टी फार आम्हाला कामास आल्या, कारण असे अनेक प्रसंग येत असतात, प्रत्येकाला येत असतात.
0: खरंच मॅम, आर्यन इको रिसॉर्ट हे एक केवळ पर्यटन स्थळ नाहीये तर एका विचाराची निर्मिती आहे असं मी म्हणू शकते. हा प्रवास कसा होता आणि आता काय तिथे मार्गक्रमण चाललंय?
1: खरं सांगू ना की आर्यन इको रिसॉर्टची निर्मिती ही फक्त शेती करण्याच्या एका कल्पनेमुळे झाली.
0: हो, तुम्ही आता सांगितलं
1: एक छोटासा विचार होता की अरे आपण मुळात शेतकरी म्हणतो आणि शेती करू शकत नाही, मग आपण शहराजवळ छोटंसं शेत घ्यावं आणि आपल्या पुरती का असेना भाजीपाला फळं काय, म्हणजे असा एकदम छोटा विचार करून आम्ही शेती घेतली. आणि शेतीत येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या असंख्य अडचणी आम्हाला देखील आल्या. पण जेव्हा आपण जगभर प्रवास करतो तेव्हा काही गोष्टींचं एक्सपोजर आपल्याला नक्कीच मिळतं किंवा दृष्टिकोनही बदलतो.
0: तर
1: असंच आम्ही जेव्हा एक ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलो आणि तिथं जेव्हा पाहिलं की अरे फार सारे पैसे खर्च करून आम्हाला शेती वेगळ्या पद्धतीने तिथं केलेली दाखवली जाते आणि आपण आवडीने हे सगळं बघतोय, तर तिथं नेमकं काय होतं त्याला अॅग्रोडोम टूर म्हटलं जातं. तर त्या अॅग्रोडोम टूर मध्ये शिप शिअरिंग म्हणजे मेंढीचं लोकर कशी काढायची, त्याचं दूध कसं काढायचं, मग त्याच्यापासून बाय प्रॉडक्ट कसे बनवायचे, ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं, आणि याला नाव होतं अॅग्रोटुरिझमचं. तेव्हा मूळ संकल्पना अॅग्रोटुरिझमची ही तेव्हा लक्षात आली की अरे हो, शेतीकडे ह्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण बघू शकतो. आणि मग भारतात आल्यानंतर काही ठिकाणं पण बघितली की जिथं ऑलरेडी हे काम चाललं होतं आणि मग ठरवलं की अरे आपण शेती खरंच परवडत तर नाहीये, पण आपण असं करूया का की शेतीला काही पूरक व्यवसायांची जोड दिली तर हे निश्चित उत्पन्नाचं साधन होऊ शकतं. आणि आपल्या ह्या कामात अनेक लोकांचा सहभाग होऊन त्यांनाही मदत होऊ शकते. आणि मग आर्यन इको रिसॉर्टची ही निर्मिती झाली.
0: सुंदर सुंदर. पण या ठिकाणी शेततळे प्रकल्प आहे किंवा ऑर्गॅनिक व्हेजिटेबल गार्डन असेल किंवा बहिणाबाईंचं गाव किंवा साहस ॲडव्हेंचर्स हे सगळं त्या ठिकाणी आहे, सगळं आम्ही अनुभवलं सुद्धा आहे. खूप छान अनुभव तिथला आहे. पण या सगळ्यांमध्ये वावरत असताना मॅम तुमच्या जवळचा जिव्हाळ्याचा विषय नेमका यापैकी कुठला आहे?
1: अनेक प्रकल्प तिथे केले पण कोविडमध्ये असताना ना फार वेळ होता सगळ्यांकडेच.
0: बर,
1: म्हणजे आमची माणसं पण होती काम करणारी, आम्ही पण तिथंच होतो बरेच महिने तिथं होतो. आणि मग विचार करायला वेळ मिळाला आणि असं जाणवलं की आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपण तिथले म्युझियम्स बघतो. प्रत्येक ठिकाणी म्युझियम्स ही संकल्पना असते. तर म्युझियम म्हणजे नेमकं काय? म्युझियम म्हणजे आपला वारसा.
0: अगदी
1: बरोबर. तर आपला वारसा इथला काय असला पाहिजे? जेव्हा मुंबई पुणे किंवा बाहेरून गेस्ट येतात त्यांनी आपल्याकडचं म्हणून काय असं जर विचारलं तर नेमकं काय, मग आम्हाला आठवलं की अरे आपल्याकडच्या तर बहिणाबाई
0: खानदेश
1: हा मौल्यवान खजिना आहे आपल्याकडे, आपण बहिणाबाईंच्या नावाने काही सुरू करूया का. पण असं स्पेसिफिक काहीच आयडिया नव्हती, मग करायचं काय. मग आम्ही असा विचार केला की बहिणाबाईच्या कवितेतलं तत्वज्ञान सांगणार एक छोटस गाव याची निर्मिती आपण तिथं करावी.
0: छान.
1: मग ती पण करायची तर कसं करायचं, कारण आपल्या हाताशी कारण प्रचंड पैसा ह्या सगळ्या गोष्टींना लागतो आणि आम्ही आमच्या बळावरच हे सगळं करत होतो. मग आम्ही विचार केला की याच्यात पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे, निसर्गाचा विचार केला पाहिजे. मग आम्ही एक संकल्पना राबवली की बेस्ट आउट ऑफ वेस्ट मधून आपल्याला काय करता येईल.
0: बर,
1: मग घरातल्या हॉस्पिटलमधल्या किंवा मित्रमैत्रिणींकडच्या अनेक जुन्या वस्तू जमा केल्या आणि त्याचा उपयोग करून काही आर्टिस्टचा उपयोग करून आणि काही आमच्याकडे जी आदिवासी लोक काम करतात त्यांचा उपयोग घेऊन तिथं एक वास्तू तयार केली आणि ज्याला नाव दिलं आम्ही बहिणाबाईचं गाव.
0: बरोबर.
1: आणि तिथं मग एक वारसा म्युझियम झालं आणि हरवलेलं गाव म्हणून एक छोटासा सेक्टर केला की जिथं पूर्वीची गावातली जी संकल्पना होती बार्टर सिस्टीम जी होती बलुतेदार सिस्टीम जी होती तर ती कशी दाखवता येईल. म्हणजे पूर्वीची गावं ही सेल्फ सफिशियंट होती, तिथं पैशांचा विनिमय नव्हता, शेतकऱ्यांनी धान्य देणे आणि समोरच्यांनी त्याची स्किल त्याचं आदान प्रदान करायचं, पण हे दाखवणारं एक गाव तिथं आम्ही तयार केलं आणि ते पूर्ण बेस्ट आउट ऑफ वेस्ट या संकल्पनेतनं केलं.
0: किती सुंदर.
1: आणि म्हणून मला सगळ्यात जवळची गोष्ट ती वाटते की जिथं आपलं हेरिटेज आपली संस्कृती सांगणारी अशी एक जागा आहे आणि विशेषतः आमच्या बहिणाबाईंच्या नावाने आम्ही ते केलं. तर ही अतिशय सुंदर आणि जिव्हाळ्याची अशी जागा,
0: आपला सांस्कृतिक वारसा जपणं हे खूप महत्वाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. खूप सुंदर वाटतं त्या ठिकाणी.
1: आणि शुभांगी, त्याला विशेष म्हणजे गाईच्या शेणाने सारवलेली अशी जागा आहे. प्रत्येकाला मी चप्पल काढायला लावतो, कारण आजकाल आपली फॅशन आहे की आपण चपलेशिवाय कुठं घरात पण चप्पल घालूनच वावरतो.
0: सगळेच
1: तर आम्ही आधी म्हणतो की तुमच्या पायाला या मातीचा या जागेचा स्पर्श होऊ द्या म्हणून चप्पल काढा, कारण तिथंच माणूस नतमस्तक होऊन विनम्र पण होतो, आपल्यातलं सगळं गळून पडत
0: नकळत ओठांवर अरे संसार संसार हे गाणं आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आता सुद्धा अंगावर शहारे येतात, पण खूप छान वाटतं ते गाणी. माणूस खरंच नतमस्तक होतो त्या ठिकाणी. पण मग मॅडम, आजच्या तरुण पिढीला निसर्गाशी जोडायचं असेल तर इको टुरिझम हे कितपत महत्वाचं वाटतं आणि किती त्याचा फायदा होऊ शकतो?
1: अत्यंत महत्वाचं आहे आणि मला वाटतं की याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे. आपण फक्त म्हणतो की नवीन पिढी अशी आहे तशी, तसं नाही आहे. तुम्ही त्यांच्या समोर काय आणताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही मॉलमध्ये नक्कीच जा, पबमध्ये जा, डिस्को काय याच्यात जा, पण तुम्ही अशा निसर्गरम्य ठिकाणी कधी मुलांना आणलंय का? त्यांना झाडावर चढू दिलंय का?
0: झाडावरची
1: कैरी तोडायचा आनंद घेऊ दिलाय का? पक्षी निरीक्षणासाठी कधी सकाळी उठून आणलंय का? तर ह्या आपल्या नेचरमध्येच असलेल्या गोष्टींचं निरीक्षण करणे, त्याचा अभ्यास करणे, ही जर सवय पालकांनी मुलांना लावली तर मुलांना फार त्याची आवड निर्माण होऊ शकते ना. तर मला वाटतं ही पालकांचं कर्तव्य आहे.
0: एक वेगळा प्रश्न मॅडम, त्या उजाड माळरानाला तुमच्याशी बोलता आलं असतं तर ते काय बोललं असतं आणि तुम्ही त्याला काय म्हटलं असतं?
1: मला नक्कीच वाटतं की त्या उजाड माळरानाने आत्ताची सिच्युएशन बघून म्हटलं असतं की तुम्ही जसं काम करीत आहात तसे हजारो हात तयार झाले पाहिजे की जे या मातीशी लोकांना जोडतील. तर मला असं वाटतं
0: हा, शासनाचा वनश्री पुरस्कार सुद्धा या प्रकल्पाला मिळालेला आहे. तसा तो सन्मान होता, त्या अनुभव होते, त्याबद्दल काय सांगाल?
1: आम्ही काय 2000 पासून ना आम्ही सातत्याने त्या उजाड माळरानावर झाड लावत होतो.
0: हो,
1: आणि फक्त लावत नव्हतो तर झाड लावणं, त्याचं संवर्धन करणं. जी लोक आमच्या सोबत वर्षानुवर्ष काम करतायत त्यांना त्याचं महत्व पटवून देणं. आणि असं करता करता त्या एक 10 वर्षातला फ्लोरा फौना हे सगळं सुंदर तयार झालं आणि शासनाच्या पण ते लक्षात आलं आणि शासनाने त्याला सन्मानित केलं. ही फार चांगली गोष्ट आहे. नक्कीच कुठलाही अवॉर्ड आपल्याला जेव्हा मिळतं तर आपल्यासाठी ती अभिमानाची गोष्ट असते. पण यासोबत मला असं वाटतं की नुसतं अवॉर्ड मिळालंय ते तिथंच विसरायला हवं. पहिलं तर अच्छा ठीक आहे, मिळालंय हरकत नाही, पण काम थांबवायला नको.
0: काम
1: जे आम्ही आजता गायत काम सुरू ठेवलंय की झाडं लावणे, जगवणे, नंतर वॉटर कॉन्झर्वेशन, तिथलं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, कारण नुसतं झाडं लावून उपयोग नाही, पुन्हा बेस्ट आउट ऑफ वेस्ट ही संकल्पनाच त्यातली आहे की तुम्ही कचरा कमीच करा, मग त्याचा उपयोग काही घेऊ शकताय का? वस्तूंचा रियूज करू शकताय का?
0: रिसायकल
1: करू शकताय का? तर हे सगळं म्हणजे अवॉर्डमुळे आपल्याला एक मोटिवेशन मिळते
0: नवीन चांगलं कार्य करण्याची ऊर्जा,
1: अजून उमेद येते. नाही करूया, अजून छान होईल आपल्या हातून.
0: छान छान बरेच अवॉर्ड्स आहेत, जसं काही खानदेश रत्न बेस्ट अॅग्रो इको टुरिझम आणि किर्लोस्कर वसुंधरा पर्यटन पुरस्कार. अनेक सन्मानांनी आपण सन्मानित आहात, खूप अभिमान वाटतो मॅडम तुमचा. पण पुढे तुम्ही रोटरीच्या माजी अध्यक्षा म्हणून सुद्धा मग काम पाहिलं, दीपस्तंभ मनोबलच्या उपाध्यक्षा म्हणून काम करताना कोणत्या प्रश्नांनी अधिक तुम्हाला विचार करा?

0: करायचं, पण प्रिव्हेंटिव्ह हेल्थवर काम नाही
1: नाही करायचं. बरोबर,
0: की आपल्या सगळ्यांमध्ये तो अवेअरनेस असला पाहिजे की हेल्थ मेंटेन करणं तुमची, मग ती फिजिकल हेल्थ नाही, फिजिकल अँड मेंटल, आणि यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रॅक्टिसेस, सराव, हे सगळं झालं पाहिजे. योग ही आपली प्राचीन कला आणि दैवी देणगी भारताला मिळालेली आहे, पण आज किती मुलं ती करतात.
1: खरं ना,
0: आज तुमच्या प्रिमायसेसमध्ये एकलव्यच्या माध्यमातून हे सगळं काम चालतंय, कित्येक मुलं ते करतात, पण हे घराघरात त्याचं प्रसार झाला पाहिजे,
1: ती जीवनशैलीच बनली पाहिजे. खरं
0: ही जीवनशैली, कारण आम्हाला असं लक्षात येतं की लाईफस्टाईल रिलेटेड आजार आजकाल फार वाढले, की जसं डायबिटीस आहे, हार्ट आहे, ओबेसिटी आहे. तर यासाठी मला असं वाटतं की हेल्थ प्रायोरिटी असली पाहिजे, कारण तुमच्या काही महत्वाकांक्षा तुम्हाला जेव्हा पूर्ण करायच्या आहे, तर सगळ्यात आधी हेल्थ तुमची चांगली पाहिजे.
1: बरोबर,
0: त्यामुळे ह्या विषयावर काम झालं पाहिजे. आणि दुसरं आहे पर्यावरण क्षेत्रात जेव्हा आम्ही काम करतो की नुसतं दरवर्षी 21 जूनला झाडं लावून उपयोग नाही, झाडं लावणं, त्याचं संवर्धन करणं आणि इतरही अनेक छोट्या छोट्या गोष्टी की ज्यांचं पालन आपण करू शकतो. आत्ताच आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगचे
1: परिणाम
0: आपल्याला दिसत आहेत, तर पाणी तुम्हाला कसं वाचवता येईल, वीज कशी वाचवता येईल, कचऱ्याचं काय करता येईल, या सगळ्या मोठ्या समस्या आपल्या पुढे आहेत, त्यावर काम झालं पाहिजे.
1: छान छान. मॅम, एक वेगळ्या बाजूला वळूया. तुमच्या तीनही मुलांना तुम्ही आरोग्यविषयक क्षेत्रात आपापली वाट निवडून दिलेली आहे, पण एक आई म्हणून त्यांच्यामध्ये जी मूल्य तुम्ही रुजवली आहेत, ती रुजवताना नेमका तुमचा अनुभव आणि तुम्ही कुठले कुठले प्रयत्न त्यासाठी केले ते जाणून घ्यायलाही नक्कीच आवडेल.
0: सुरुवातीपासून आम्हाला असं वाटतं ना की मुलं एक तर बेसिक फाउंडेशन किंवा तुमच्या जीवनाची काही मूल्य असली पाहिजे, आणि अगदी छोटी छोटी मूल्य की ज्या गोष्टींची गरज नाही आहे ती का घेणे, किंवा उपभोगी प्रवृत्ती आपली बनू नये, हव्यास आपल्यामध्ये येऊ नये, बचत करण्याचा छोटासा मंत्र मुलांना लहानपणापासून कसा दिला पाहिजे, आणि भौतिक गोष्टींकडे अनावश्यकरित्या मुलांनी अट्रॅक्ट व्हायला नको, या दृष्टीने लहानपणापासून मुलांमध्ये काही मूल्य आम्ही रुजवली. पण काही मूल्य अशी रुजवली की मग त्यांच्यामध्ये आवडीनिवडी कशा आणि काय निर्माण झाल्या पाहिजे, की अगदी लहान असल्यापासून त्यांना बाबा वाचनालयात नेणे, किंवा पुस्तकांचे एक्झिबिशन्स येतात तेव्हा नेणे, स्पोर्ट्स मध्ये टाकणे, आर्ट्स मध्ये टाकणे, की त्यांना संगीताची आवड, खेळण्याची आवड. आणि मला असं वाटतं हे सगळं आत्ता कळतंय की ह्या सगळ्या आवडीनिवडी आणि त्यांच्यात काही गोष्टी रुजवल्यामुळे आज ही मुलं भौतिक गोष्टींपासून लांब आहेत आणि जमिनीवर आहेत. सगळ्यात म्हणजे डोक्यात हवा नाही
1: आहे, खरंच डाऊन टू अर्थ असणं ही वेगळी म्हणतो की क्वालिटीज म्हणायला हवी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातली. Yes. की आपण कितीही मोठी लढाई जिंकलेलो असलो तरी डाऊन टू अर्थ असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर आता छोटासा एक रॅपिड फायर राऊंड आपण घेऊया. एकच नियम आहे की तुम्ही पटकन उत्तर द्यायचं.
0: अजून एक मी गोष्ट ऍड करेन की ही सगळी मुलं आमची, आम्ही आर्यनला लहानपणापासून आर्यन इको रिसॉर्ट मध्ये त्यांना नेत आलो आहेत,
1: बर,
0: त्यामुळे ती निसर्गाशी जोडलेली आहेत. कारण ती डिटॅचमेंट जर झाली तर खरंच पुढच्या पिढीला ही थोडी भरकटलेली जाऊ शकते, त्यामुळे त्याचे अतिशय छान परिणाम मुलांवर पण झालेत. दे आर व्हेरी वेल कनेक्टेड टू नेचर.
1: येस येस, बरोबर. म्हणजेच योग, प्राणायाम, संगीत, वाचन या सगळ्यांची मूल्य तुम्ही त्यांच्यामध्ये रुजवलीत आणि त्यांना घडवलं, ही फार मोठी एक नवीन प्रेरणादायी अनुभव आहे आपल्यासाठी, प्रेरणादायी गोष्ट आहे. आज जे श्रोते आपल्याला ऐकत असतील त्यांना नक्कीच या सगळ्या संवादातनं प्रेरणा मिळत असेल की ही जीवन मूल्य जी आहेत ती आपल्या मुलांमध्ये, आपल्या स्वतःमध्ये आपण रुजवली तर नक्कीच आपलं छान एक व्यक्तिमत्व घडू शकतं. तर नवदुर्गेचा एक खास प्रश्न मॅडम, समाजाने महिलांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की महिलांनी घरातली कामं सांभाळावी, बाहेर पडू नये, हा जो आहे तो आता बदलला आहे बराच, पण तरी सुद्धा काही महिला ज्या असतात की आपल्या स्वतःच्या टॅलेंटकडे लक्ष न देता फक्त घर, चूल, मूल यात रमलेल्या असतात, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: जग झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे आम्हाला सुद्धा आता बदलणं गरजेचं आहे. काही गोष्टी नव्याने शिकणं पण आवश्यक आहे. अर्थातच घराकडे दुर्लक्ष व्हायला नको.
1: बरोबर,
0: हे तेवढं

0: खरं आहे, पण काही जबाबदाऱ्या घरातल्यांना देऊन आपणही आपल्या काही पॅशन छंद हे जोपासणं मला वाटतं आता अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरं सेल्फ रिस्पेक्ट. तुम्ही घर चालवत असाल किंवा तुम्ही कुठलंही काम करत असाल, पण तुमचा सगळ्यात आधी स्वतःला ओळखणं आणि स्वतःबद्दलचा आदर असणं
1: बरोबर
0: फार गरजेचं आहे. कारण तुमच्या तुम्ही घरकाम करतात, तुमच्या कामाला कोणी महत्व देऊ न देऊ, पण तुम्हाला देणं फार गरजेचं आहे. तर मी सगळ्या महिलांना सगळ्या मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर का असेना, जर तुम्हाला ते कळलंय की अरे नाही मला हे आवडतंय आणि मला हे शिकलं पाहिजे, तर नक्कीच तुम्ही करायला हवंय.
1: वा वा, हा खरं तर महिलांनी आपल्या क्षमता ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि त्या क्षमता ओळखून त्यांना फुलवणं, रुजवणं आणि स्वतःमध्ये बदल घडवणं हे नक्कीच खूप छान असा संदेश या ठिकाणी मॅमच्या संवादातून आपल्याला मिळालेला आहेच. मॅम एक हटके प्रश्न विचारते, डॉक्टर की निसर्गप्रेमी, तुमची जवळची ओळख तुम्हाला काय वाटते?
0: निसर्गप्रेमी.
1: वा सुंदर. तुमच्या आयुष्याचा एक कानमंत्र काय असू शकतो?
0: कानमंत्र मला असं वाटतं ना की आयुष्यात तुम्ही सातत्य, कष्ट आणि एक फ्लेक्सिबिलिटी, ऍक्सेप्टन्स जर तुमचा चांगला असला तर तुम्ही काही करू शकता.
1: नवरात्रोत्सव आपण साजरा करतोय, आजचा कलर आहे येलो म्हणजे पिवळा, तर या पिवळ्या रंगाबद्दल काय सांगाल?
0: पिवळा तसा ब्राईट कलर आहे आणि मला असं वाटतं की ब्राईट कलरनं जीवनात काही प्रकाश आणि नव्याने गोष्टी करण्याची उमेद जागवतात, त्यातला मला हा कलर वाटतो.
1: खरंच खरंच. तुम्हाला आवडणारं एखादं गाणं की ते तुमचं मूड चेंजर म्हणून काम करतं?
0: मी रिसेंटली आता गाणं फार पूर्वी शिकले पण गाणं कधी म्हटलं नाही, पण आत्ता आत्ता मला गाणं म्हणावं असं वाटतं आणि त्यातही गझल माझी अत्यंत आवडतीये.
1: वा,
0: फरीदा खानमची आज जाने की जिद ना करो ही मला सगळ्यांची आवडीची आहे आणि ती मला आवडत असते.
1: वा खूप छान चॉईस आहे तुमची. यश मिळवण्यासाठी नेमकं काय आवश्यक असतं, म्हणजे प्रतिभा महत्वाची की सातत्य?
0: सातत्य.
1: बरोबर. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रेरणा स्त्रोत म्हटलं तर कुठला सांगाल?
0: प्रेरणास्रोत आपले आई वडील असतात.
1: वा वा वा. आर्यन इको रिसॉर्ट साठी एका शब्दात तुमची भावना?
0: निसर्ग, निसर्ग आणि निसर्ग.
1: वा. तर खूप छान आपण गप्पा करतोय आणि महत्वाचे अनमोल असे संदेश या संवादातून नक्कीच आपल्या श्रोत्यांना मिळत असतील अशी मी आशा करते. मॅडम, तुमच्या आयुष्यातील आजवरच्या प्रवासाकडे मागून वळून पाहायचं झालं तर कौतुक करा असं वाटतं की अजून खूप काही करायचंय. नेमकं अजून कुठलं असं स्वप्न आहे तुमचं की ते करायचं राहिलंय?
0: जळगाव हे खरं टुरिस्ट प्लेस नाहीये आणि जळगावकडे ना लोक जेव्हा आपण समाजात किंवा बाहेर फिरतो अरे जळगाव कुठं आलो हे माहितीच नसतं. वास्तविक एक 50-60 किलोमीटरवर अजिंठा आहे जे वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे आणि तरीही जळगावकडे लोकांचं लक्ष नाही. तर असं वाटतं की या पर्यटनाच्या माध्यमातून हे भारत नाही तर जगभर याचा प्रसार झाला पाहिजे आणि लोकांनी फक्त आमच्याकडे म्हणून नाही पण जळगाव, जळगाव जिल्हा आणि आपल्या जवळचं इतकं सुंदर ठिकाण हे एक्सप्लोअर केलं पाहिजे, हे आमचं मोठं स्वप्न आहे.
1: वा, खूप शुभेच्छा मॅडम या सगळ्यासाठी तुम्हाला. आणि खरं तर मॅमच्या संवादातून आज जाणवलं की स्वप्न पाहण्यासाठी दृष्टी लागते आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द लागते आणि त्या यशाचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी मोठं मन सुद्धा तेवढंच लागतं. उजाड माळरानावर नंदनवन फुलवणाऱ्या जेव्हा व्यक्ती आपल्या समोर येतात तेव्हा माणसांच्या आयुष्यातही अशी आशेची पातळी पालवी फुटते आणि त्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या निसर्गरम्य परिसरात होतं ही एक वेगळी गोष्ट मॅमच्या संवादातून आज आपल्याला बघायला मिळालेली आहे. तुमच्या या प्रेरणादायी कार्याला मॅम मनापासून सलाम आणि आभार सुद्धा. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि आपले अनुभव शेअर केले त्याबद्दल रेडिओ मनभवनच्या टीमकडनं मनस्वी आभार.
0: नमस्ते.
2: नवदुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्ग.

0: नमस्कार मंडळी, तुम्ही ऐकताय तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी तुमची आवडती वेदा.
1: आणि मी तुमची आवडती आरजे गौरी. आजचा विषय थोडासा खास आहे मित्रांनो, कारण आज आपण बोलणार आहोत त्या वयाबद्दल ज्या वयात स्वप्न खूप मोठी असतात पण कधी कधी ती पूर्ण करण्यासाठीची दिशा मात्र सापडत नाही.
0: बरोबर, हे वय असतं काहीतरी करून दाखवण्याचं, पडण्याचं, पुन्हा उठण्याचं, चुकण्याचं आणि त्या चुकांमधून काहीतरी शिकण्याचं.
1: आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे युवा शक्तीचा,
0: काहीतरी करून दाखवायचंय.
1: वेदा, तुला कोणी विचारलं युवा शक्ती म्हणजे काय तर तू काय सांगशील ग?
0: माझ्या मते युवा म्हणजे वय नाही.
1: मग
0: युवा म्हणजे विचार करण्याची पद्धत, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझ्याकडून होणार नाही असं म्हणण्यापेक्षा एकदा प्रयत्न करून बघूया असं म्हणण्याची हिंमत.
1: वा, म्हणजे एखादा 50 वर्षाचा माणूसही मनाने युवा असू शकतो.
0: ऍब्सोल्युटली.
1: आणि एखादा 20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी जर सतत म्हणत असेल की मला हे जमणार नाही तर
0: वयाने युवा पण विचारांनी नाही.
1: किती सुंदर आहे ना हे.
0: हो, कारण तरुणाई आपल्याला मिळालेली एक एनर्जी आहे पण त्या

0: काय करायचं हे माहीतच असेल असं नाही.
1: कधी कधी आपल्याला फक्त पहिलं पाऊल माहिती असतं
0: आणि तेवढंही पुरेसं असतं.
1: मला एक छोटीशी गोष्ट सांगायची आपल्या श्रोत्यांनाही आणि वेदा तुलाही. एक मुलगा होता, त्याला फोटोग्राफीची खूप आवड होती, पण घरच्यांना वाटायचं ह्यातून करिअर होणार नाही, आधी एखादा प्रॉपर कोर्स कर. तो घाबरला आणि त्याने कॅमेरा बाजूला ठेवून दिला. पण काही महिन्यांनंतर त्याला जाणवलं की दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी माझं स्वप्न का सोडतोय. त्याने पुन्हा सुरुवात केली. पहिला फोटो कोणी विकत घेतला नाही, दुसरा नाही, तिसराही नाही, पण तो थांबला नाही. आणि काही वर्षांनंतर त्याच फोटोग्राफी मधून त्याने त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
0: पण गौरी, या गोष्टीतला हिरो कोण?
1: त्याचा कॅमेरा
0: नाही,
1: त्याचं टॅलेंट
0: नाही.
1: मग
0: त्याने हार मानली नाही, ही त्याची खरी ताकद.
1: वेदा, एक ऑनेस्ट क्वेश्चन. आपण इंस्टाग्राम उघडतो, एक जण फॉरेन ट्रिपवर, दुसरा जिम मध्ये, तिसरा कार घेऊन, चौथा बिझनेस सुरू करून मिलेनियर झालेला, आणि आपण
0: मोबाईल हातात घेऊन विचार करतो माझं आयुष्य एवढं बोरिंग का आहे.
1: एक्झॅक्ट.
0: पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण दुसऱ्यांच्या आयुष्यातला हायलाइट पाहतो आणि आपल्या आयुष्यातला बिहाइंड द सीन जगतो.
1: वा, काय लाईन आहे.
0: खरंच सांगते, कुणाच्या एका सक्सेसफुल रील वरून त्याचं पूर्ण आयुष्य जज करू नका आणि स्वतःचं आयुष्य कम्पेअरही करू नका,
1: कारण प्रत्येकाची रेस वेगळी आहे.
0: बरोबर. तुमचा मित्र 21व्या वर्षी सक्सेसफुल झाला म्हणून तुम्ही 22व्या वर्षी मागे पडलात असं होत नाही. तुमची वेळ वेगळी असू शकते.
1: मला वाटतं आजच्या तरुणांमध्ये एक मोठी भीती आहे.
0: गौरी, फेल्युअर?
1: हो, मी फेल झालो तर लोक काय म्हणतील, माझं सिलेक्शन झालं नाही तर, माझा बिझनेस चालला नाही तर.
0: पण एक प्रश्न विचारूया, जर अपयशाची भीतीच नसती तर तुम्ही आज काय केलं असतं?
1: कदाचित कोणीतरी आज पहिल्यांदा स्टेजवर गायलं असतं, कोणीतरी बिझनेस सुरू केला असता, कोणीतरी एक्झामची तयारी सुरू केली असती, कोणीतरी आपल्या आई बाबांना सांगितलं असतं की मला हे करायचं आहे.
0: म्हणूनच तर श्रोते हो, फेल्युअर म्हणजे फुल स्टॉप नाही,
1: तो कॉमा आहे.
0: एक्झॅक्टली.
1: आता थोडासा सिरियस विषय, पालकांच्या अपेक्षा.
0: हा विषय प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात कुठेतरी येतो. अमुकल्या मुलाला इतके मार्क, तू हे का करत नाही, सरकारी नोकरी कर, डॉक्टर हो.
1: आणि कधी कधी मुलाला काय हवं आहे ते विचारण्याआधीच त्यासाठी करिअर ठरलेलं असतं.
0: पण पालकही चुकीचे आहेत असंही नाही, ते आपल्या मुलाचं फ्युचर सिक्युअर व्हावं एवढंच त्यांना वाटतं.
1: आणि मुलंही चुकीची नाही, त्यांनाही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायचं असतं.
0: म्हणून त्यावर एक सोल्युशन आहे, संवाद. पालकांनी मुलांचं ऐकावं आणि मुलांनीही पालकांना समजून घेऊन आपल्या स्वप्नांबद्दल शांतपणे बोलावं.
1: कारण स्वप्न आपली असली तरी त्यामागे उभे राहणारं कुटुंब आपलंच असतं.
0: आता युवा शक्तीची चर्चा करताना एका गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, ते म्हणजे व्यसन.
1: कधी कधी सुरुवात होते फक्त क्युरियोसिटीने, एकदा ट्राय करून बघ, काही होत नाही, सगळे करतात, आणि हळूहळू तीच गोष्ट सवय बनते.
0: म्हणूनच तुमची संगत तुमचं भविष्य ठरवू शकते. तुमच्या आसपास लोक तुम्हाला वर घेऊन जात असतील तर त्यांना जपा, आणि खाली खेचत असतील तर त्यांना नाही म्हणण्याची हिंमत ठेवा.
1: कारण नाही हा छोटासा शब्द जर कधी कधी तोच तुमचं पूर्ण संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. कारण नाही हा छोटासा शब्द कधी कधी तुमचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. चल वेदा, आता थोडासा मजेदार करूया. आजचा युथ चॅलेंज.
0: चॅलेंज काय गौरी?
1: प्रत्येक श्रोत्याने आज एक अशी गोष्ट लिहायची जी त्याला खूप दिवसांपासून करायची आहे,
0: आणि
1: पुढचे 7 दिवस त्यासाठी रोज फक्त 30 मिनिटे द्यायची.
0: बस एवढंच करायचं?
1: बस. काही मोठे बदल होण्यासाठी नेहमीच मोठे निर्णय घ्यावे लागतात असं नाही, कधी कधी दररोजच्या छोट्या प्रयत्नांमधून मोठं आयुष्य तयार होत.
0: आता पुढचा 1 मिनिट फक्त स्वतःसाठी. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच आयुष्यात काय करायचंय? लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही, इंस्टाग्राम वर दाखवण्यासाठी नाही, कुणाशी कम्पॅरिझन करण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी करण्यासाठी काय करायचं आहे?
1: कदाचित उत्तर लगेचच मिळणार नाही, पण प्रश्न विचारणं महत्वाचं आहे. कारण ज्या दिवशी आपण स्वतःला समजून घ्यायला सुरुवात करतो त्या दिवशी आपल्या प्रवासाची खरी सुरुवात. वेदा, आज आपण खूप गोष्टी बोललो, स्वप्न, फेल्युअर, सोशल मीडिया, पालकांच्या अपेक्षा, व्यसन, करिअर. पण शेवटी एकच प्रश्न, युवा शक्ती म्हणजे काय ग?
0: गौरी, माझ्यासाठी विचारशील तर युवा शक्ती म्हणजे पडूनही उठण्याची ताकद,
1: स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद,
0: चुकीच्या गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद,
1: स्वप्नांसाठी मेहनत करण्याचीही ताकद,
0: आणि गरज पडली तर स्वतःपासूनच नव्याने सुरुवात करण्याची ताकद.
1: म्हणूनच प्रिय तरुणांनो, तुम्ही फक्त आजचे विद्यार्थी नाही, तुम्ही फक्त जॉब सीकर नाही, तुम्ही फक्त सोशल मीडिया जनरेशनही नाही, तुम्ही उद्याचा समाज घडवणारी शक्ती आहात.
0: तुमच्या एका निर्णयाने तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या एका चांगल्या कृतीने दुसऱ्यांचं आयुष्यही बदलू शकतं आणि तुमच्या एका स्वप्नाने कदाचित संपूर्ण समाजाला नवीन दिशा मिळू शकते.
1: म्हणूनच स्वप्न बघा आणि

0: त्यापेक्षाही मोठे स्वप्न
1: आणि त्या स्वप्नांसाठी मेहनतही करा,
0: पडा
1: पण उठायलाही शिका,
0: हरलात
1: तर पुन्हा प्रयत्न करा,
0: कारण तुमच्यात शक्ती आहे,
1: फक्त तिला योग्य दिशा द्यायची आहे.
0: आणि लक्षात ठेवा, युवा असणं ही फक्त वयाची ओळख नाही
1: तर काहीतरी बदल घडवण्याची जबाबदारी आहे.
0: तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी आरजे गौरी,
1: मी वेदा आपली रजा घेतो. भेटूया नवीन विषयासह नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा
0: मनभावन 90.8 FM, अल्वेज हार्ट टचिंग, आरजे गौरी आणि वेदा सह.

0: सुजल, हमारे गांव में पानी बोरवेल से आता है, लेकिन कहीं कुआं है, कहीं झरना, कहीं नदी, कहीं तालाब और कहीं दूर के जल स्रोत से पानी आता है।
1: बिल्कुल, जल योजना अलग अलग हो सकती है, लेकिन एक बात हर जगह समान है, पानी का स्रोत सुरक्षित रहेगा तभी नल से पानी लंबे समय तक आता रहेगा।
0: अरे, नीचे का पानी तो धरती का है ना, निकालते रहो खत्म थोड़े ही होगा।
1: यही सोच सबसे बड़ी भूल है, हम धरती से पानी निकालते जाए और उसे वापस जमीन में जाने का मौका ही न दे तो जल स्तर नीचे जाएगा।
0: मतलब बारिश का पानी सिर्फ बहकर निकल ना जाए, उसका कुछ हिस्सा जमीन में पहुंचे, ऐसे?
1: हाँ, और जहाँ जरूरत हो गांव मिलकर वहाँ वर्षा जल को रोकने, जमीन में उतारने और अपने स्थानिक जल स्रोतों को पुनर्जीवित करने के उपाय कर सकता है।
0: जैसे तालाब की देखभाल, जल स्रोत के आसपास सफाई, वर्षा जल संचयन, सोखता गड्ढे और स्थानीय परिस्थिति के अनुसार भूजल पुनर्भरण के काम, है ना?
1: बिल्कुल, लेकिन याद रहे हर गांव का पानी अलग है, इसलिए उपाय भी स्थानिक जरूरत और तकनीकी सलाह के अनुसार रहेंगे।
0: पर मैं कहती हूँ बारिश आएगी तो सब पानी अपने आप भर जाएगा, क्यों मेहनत करना? और अगर बारिश कम हुई तो? और अगर पानी जमीन में जाने के बजाय बह गया तो?
1: और अगर हमने जितना पानी निकाला उतना वापस जमीन में पहुंचा ही नहीं?
0: अच्छा अच्छा, समझ गई, सवालों की मशीन बंद करो। लेकिन सुजल, सिर्फ स्रोत में पानी होना ही काफी है?
1: नहीं, स्रोत को साफ और सुरक्षित रखना भी जरूरी है।
0: यानी उसके आसपास कूड़ा नहीं, गंदा पानी नहीं, ऐसी गतिविधि नहीं जिससे पानी दूषित होने का खतरा हो।
1: बिल्कुल, और एक और जरूरी बात, गांव को यह समझना होगा कि उसके पास पानी कितना है और जरूरत कितनी।
0: अच्छा, जैसे घर में हिसाब रखते हैं कि आमदनी कितनी है और खर्च कितना,
1: ठीक वैसे ही पानी का भी हिसाब, कितना पानी उपलब्ध है, कितना इस्तेमाल हो रहा है, गर्मी में क्या स्थिति रहती है, बारिश के बाद स्रोत में क्या बदलाव आता है।
0: मतलब जितना पानी है उसी हिसाब से पानी का उपयोग
1: और आने वाले मौसम की तैयारी भी।
2: नमस्कार श्रोते हो, आता माझ्या सोबत आहेत स्वच्छग्रही गणेश पाटील सर, जे की भादलीच्या आहेत, त्यांच्याशी आता आपण गप्पा मारणार आहोत। सर, माझा पहिलाच प्रश्न आहे की आपल्या गावात जल अर्पण दिवस साजरा केला जातो का, किंवा पुढे कधी आपण साजरा करणार आहात का?
3: हो, पुढे करू ना सर।
2: बर, आपल्या गावातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल कोण करत?
3: पाणी पुरवठ्याचे एक कर्मचारी, ग्राम सेवक, सरपंच आणि स्वच्छता गृह, आम्ही सगळे मिळून देखभाल करतो।
2: बर, गावातील पाणी पुरवठा योजना चांगली चालू राहण्यासाठी ग्रामस्थ काय करतात?
3: ग्रामस्थाचा चांगल्या परीने सहभाग देतात आम्हाला। हो
2: बर, पाणी पुरवठा योजनेत काही अडचण आल्यास आपण कोणाला सांगता?
3: पाणी पुरवठ्याच्या काही अडचणी आल्यास आम्ही ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत बॉडी सगळ्यांनी मिळून आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो।
2: बर, पावसाचे पाणी साठवण आणि जलस्रोत संरक्षण ह्यासाठी काही आपल्या गावात प्रयत्न होतात का?
3: पाण्याचे साठवण आणि जलस्रोताचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आमच्या गावात पाण्याचे साठवण योग्य उपाय करतो।
2: बर,
3: आणि
2: आपल्या गावात पावसाचं पाणी जे आहे वाहून जाऊ नये म्हणून काही उपाय योजना केलेल्या आहेत का?
3: हो, गावाचे सांडपाणी जमिनीत मुरावे यासाठी आम्ही ठिकठिकाणी स्वच्छ खड्ड्याचे प्रोग्राम केले।
2: बर, आपल्या गावात पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं शौच खड्डे तयार केलेले आहेत, है ना? त्याचा काही फायदा झाला असं तुम्हाला वाटतो का या पावसाळ्यात?
3: हो हो, 100% सर।
2: बर,
3: गावातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहते, मेंटेन राहते।
2: बर, आता गावामध्ये विहिरी असतील, बोरवेल आहे आणि इतर काही तलाव वगैरे असतात आजूबाजूला, ते सुरक्षित ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात?
3: पाण्याचा योग्य वापर, पाण्याचा योग्य वापर किंवा नदी स्थळावर पाणी पाणी आळवा पाणी जिरवा ही मोहीम राबवतो आम्ही.
2: बर, आपल्या गावातील पाणी पातळी वाढण्यासाठी आणि पाणी टंचाई कमी करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत अजून असं तुम्हाला वाटत?
3: गावातील पाणी पातळी वाढवण्यासाठी आम्ही नदी स्तोत्र नदीच्या एरियाजवळ स्वच्छ खड्डे असं पाणी मुरवतो आणि पाण्याची टंचाईसाठी लोकांना योग्य ते वापर करायचा, पाणीचे नियोजन करा, योग्य वापर करा, त्यापासून आपण पाणी टंचाईपासून मुक्त राहू.
2: बरोबर, पाण्याची बचत करणे ही आता काळाची गरज झालेली आहे. बरोबर. गणेश भाऊ, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमामध्ये तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
3: थँक्यू, थँक्यू सो मच सर.
2: तर श्रोते हो, हे होते स्वच्छाग्रही भादली गावचे ग्रामस्थ गणेश पाटील सर.
4: श्रोते हो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत राहुल जाधव साहेब, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जळगाव, तथा प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता, जिल्हा परिषद जळगाव. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, माझा पहिलाच प्रश्न आहे, जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी जिल्हा जलपथकाची मुख्य भूमिका काय आहे?
5: जिल्हा स्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा योजना आपल्या जिल्ह्यामध्ये जिथे कार्यरत आहे तिथे योजना सुरळीत राहण्यासाठी एखाद्या गावास काही अडचण असेल, काही तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असेल किंवा त्यांना काही त्यांच्या योजनेमध्ये इम्प्रूव्हमेंट आवश्यक असेल तर त्याकरिता आम्ही तांत्रिक सहकार्य करतो, त्यांना अंदाजपत्रक बनवून देतो आणि ते काम कसं राबवणं अपेक्षित आहे त्याच्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करतो. यासाठी आमच्याकडून प्रत्येक तालुक्याला एक उपविभाग आहे आणि तिथे शाखा अभियंता आणि उपअभियंता अशी आमची टीम आहे. तर जिल्हा स्तर आणि तालुका स्तर अशा दोघ्या पातळीवरती आम्ही ग्रामीण भागास पाणी पुरवठा सुरळीत देण्यासाठी या प्रकारे सहकार्य करतो.
4: सर, माझा पुढचा प्रश्न आहे, गावातील ग्रामपंचायत आणि पाणी समितीला पाणी पुरवठा योजनेचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी जिल्हा जलपथकाकडून कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जातं का किंवा मार्गदर्शन दिलं जातं का?
5: ग्रामपंचायत आणि पाणी समितीला पाणी पुरवठा योजनेचे संचालन, देखभाल, दुरुस्ती या गोष्टी करण्यासाठी साधारण मागचे 2 ते 3 वर्ष प्रत्येक तालुक्याला प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. त्यामध्ये पाणी समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, नंतर बचत गटाच्या महिला या लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्याच्यामधून त्यांना पाणी पुरवठा योजनेचे महत्त्वाचे घटक, त्याच्यानंतर त्याची देखभाल, दुरुस्ती, वसुली या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
4: सर, आता पाणी समितीच्या सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. गावातील पाणी पुरवठा योजना नियमितपणे सुरू राहण्यासाठी पाणी समितीच्या सदस्यांनी कोणती जबाबदारी पार पाडली पाहिजे तुम्हाला काय वाटतं?
5: पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आल्यानंतर ज्यावेळी ग्रामपंचायतला हस्तांतर होते, हस्तांतरण झाल्यानंतर सदर पाणी पुरवठा योजना शाश्वतपणे गावाला पाणी पुरवठा देण्या सुरू राहण्याकरिता पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी, त्याच्यानंतर जलसुरक्षक, सरपंच यांनी तिच्या देखभाल दुरुस्तीवर वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे. पंपांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली पाहिजे, कुठे जर लिकेजेस असतील किंवा काही कारणास्तव कुठे काही डॅमेज झालं असेल तर ते तात्काळ दुरुस्त केलं पाहिजे जेणेकरून दूषित पाणी पुरवठा होणार नाही. पाण्याची टाकी जी असते तिला वर्षातून किमान एकदा तरी पूर्ण स्वच्छ केली पाहिजे. अशा प्रकारे देखभाल दुरुस्तीवर लक्ष दिलं पाहिजे आणि हे सर्व करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे भाग आहे की पाणीपट्टी वसुली, त्यावरती पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी जोर दिला पाहिजे. कारण पाणी पुरवठा योजना ही कोणा वैयक्तिकाची नसून संपूर्ण गावाची आहे, त्यांच्या मालकीची आहे, आणि त्याच्यात कोणी वैयक्तिक नाही, पूर्ण गाव हे लाभ घेतात, त्याचा फायदा घेतात. त्याच्यामुळे वसुली हा सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे त्याच्यावरती पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
4: बरोबर. आता झालं सर पाणी पट्टी वसुली, पण याचा जमा खर्च, पारदर्शकता राहावी, याचा हिशोब कसा ठेवावा, काय वाटतं?
5: पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी सुरू राहण्याकरिता देखभाल, दुरुस्ती आणि खर्च, याचा जमा आणि खर्च या संदर्भात वेळोवेळी समितीच्या सदस्यांना, ग्रामसेवक आणि जलसुरक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच भविष्यातही आवश्यकतेप्रमाणे त्यांचे तालुका स्तरावरती प्रशिक्षण घेण्यात येईल.
4: सर जाता जाता जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, पाणी समिती आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे कोणती भूमिका बजावली पाहिजे असा आपला संदेश आहे.
5: जलजीवन मिशन यशस्वी करण्याकरिता पाणी समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि तसेच प्रशासन म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद या सर्वांनी एकत्रितपणे जी पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली आहे ती एक त्या गावाची एक धरोहर आहे, तिचा एक वारसा आहे, जेणेकरून तो पुढची एक पिढीला तो पाणी पुरवठा सुरू देण्याकरिता आपण राबवतो. पाणी पुरवठा योजना ही दरवर्षी काही आपल्या गावासाठी मिळत नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी आणि सर्व ग्रामपंचायतने तिचा काळजीपूर्वक देखभाल दुरुस्ती केली पाहिजे, तिच्या वेळोवेळी बिलं भरली पाहिजे. थकीत देयक जर वाढली तर मग त्याच्यात प्रॉब्लेम क्रिएट होतात, पाणी पुरवठा अखंडित होणं किंवा देखभाल दुरुस्त न केल्यामुळे व्यवस्थित पाणी न भेटणं, दूषित पाणी भेटणं, स्वच्छता न ठेवल्यामुळे रोगराई वगैरे पसरण्याची भीती असते. या सर्व गोष्टींवरती कंट्रोल करण्याकरिता ग्रामपंचायतने उत्स्फूर्तपणे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काही मार्गदर्शन आवश्यक असेल ते जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा म्हणून आम्ही सर्व त्याच्यासाठी नेहमी सज्ज आहोत. त्यांना कुठल्याही सरी कुठल्याही क्षणी काही आवश्यक असल्यास आम्ही त्याच्यासाठी सहकार्य करतो आणि त्यांना कुठलंही टेक्निकल तांत्रिक मार्गदर्शन आवश्यक असेल तर आम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो.
4: धन्यवाद सर तुमचा वेळातला वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार सर. तर श्रोते हो, हे होते राहुल जाधव साहेब, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद जळगाव तथा प्रकल्प संचालक, पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद जळगाव. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: खंड 3, पानी बचा लिया लेकिन योजना कौन संभालेगा? सुजल, ये मोटर आज कुछ अलग आवाज नहीं कर रही है. चल तो रही है, चलने दो ना.
1: यही तो तुम्हारा तरीका है दूषी का, जब तक पूरी तरह खराब न हो जाए कुछ मत करो.
0: बिल्कुल, खराब होगी तो ठीक करा लेना.
1: और अगर गर्मी के बीच मोटर बंद हो गई
0: तो पूरे गांव की पानी की सप्लाई रुक सकती है.
1: इसलिए जल योजना की देखभाल बीमारी के इलाज जैसी नहीं, सेहत की देखभाल जैसी होनी चाहिए.
0: मतलब खराब होने का इंतजार नहीं, पहले से देखभाल.
1: यही है प्रिवेंटिव मेंटेनेंस, यानी निवारक रखरखाव. मतलब खराबी होने का इंतजार नहीं, बल्कि समय रहते देखभाल करना, खराबी से पहले संभालना.
0: अब गांव वाले इंजीनियर भी बन गए?
1: नहीं नहीं, हर काम गांव वाले खुद नहीं करेंगे, लेकिन गांव इतना जरूर कर सकता है कि छोटी समस्या को बड़ी समस्या बनने से पहले पहचान ले.
0: जैसे
1: नल टपक रहा है, पाइप में लीकेज दिख रहा है, टंकी से पानी बह रहा है, वॉल ठीक से काम नहीं कर रहा, किसी मोहल्ले या आखिरी घर तक पानी कम पहुंच रहा है, मोटर की आवाज बदली है या पानी के रंग, स्वाद या गंध में बदलाव दिख रहा है, तो इंतजार नहीं, सूचना और कार्यवाही।
0: और इसके लिए पंचायत, ग्राम जल एवं स्वच्छता समिति यानी पानी समिति और प्रशिक्षित वाटर सप्लाई ऑपरेटर मिलकर व्यवस्था संभाले।
1: हाँ, जरूरत पड़ने पर तकनीकी सहायता भी ली जाए।
0: लेकिन एक बात बताओ, जब सरकार ने योजना बनाई है तो गांव वाले पैसा क्यों दे? सुजल, ये सवाल तो बहुत लोग पूछते हैं।
1: और पूछना भी चाहिए। पानी प्रकृति की देन है, लेकिन पानी को स्रोत से घर तक पहुंचाने में मोटर चलती है, बिजली लगती है, ऑपरेटर काम करता है, पाइप और वॉल की मरम्मत होती है,
0: यानी जल सेवा को नियमित चलाने का खर्च होता है।
1: हाँ, गांव में टैप सेवा बनाने में हमारी भागीदारी है।
0: मैं तो नहीं दूंगी, मेरा एक महीना नहीं देने से क्या ही होगा।
1: यही तो तुम्हारा पसंदीदा वाक्य है, मेरे अकेले से क्या होगा।
0: लेकिन अगर पूरा गांव यही कह दे तो?